मंडळी, आपल्या प्रार्थनेत, मंत्रांमध्ये, स्तोत्रांमध्ये एक स्वर वारंवार ऐकू येत असतो, तो म्हणजे ओम. फक्त दोन अक्षरांसारखा दिसणारा पण भारतीय आध्यात्मिक परंपरेत अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला हा स्वर. ओम उच्चाराचा आपण अनेकदा वापर करतो, अनेकदा ऐकतो योगाभ्यासात, ध्यानात, मंदिरात, मंत्रोच्चारात. पण कधी विचार केलाय का इतक्या सगळ्या ठिकाणी याच एका स्वराला एवढं महत्त्व का? भारतीय परंपरेत ओम या स्वराला प्रणव किंवा ओंकार असंही म्हटलं जातं. अनेक आध्यात्मिक साधनांमध्ये त्याचा उच्चार मन एकाग्र करण्यासाठी केला जातो. आपण ओम उच्चारतानाच आधी एक दीर्घ स्वर घेतो, दीर्घ श्वास घेतो आणि मग तो हळूहळू शांत होत जातो. कदाचित म्हणूनच पहाटेच्या या शांत वातावरणात त्याचा उच्चार विशेष प्रसन्न वाटतो. याचे तसे अनेक आध्यात्मिक अर्थ आणि परंपरागत व्याख्या आहेतच. काही साधकांसाठी तो ध्यानाचा आधार आहे, तर काहींसाठी ईश्वराचं स्मरण, तर काहींसाठी अंतर्मन शांत करण्याचा एक मार्ग.

मंडळी, या भक्ती संगीताची सकाळ किती छान पुढे सरकते बघा. बघता बघता आता 5:40 झालेली आहेत आणि आता या भक्तिमय सुरावटींची साथ अशीच पुढे घेऊन जाऊया. अजून काही सुंदर अभंग भजन आपण ऐकणार आहोत.

तोपर्यंत कुठेही जाऊ नका. एकत्र 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी RJ मानसी सावंत. मंडळी, आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या हातात काहीच नसतं. ना आपल्याला बोलता येतं, ना चालता येतं, ना स्वतःची भूकसुद्धा सांगता येते. पण त्या क्षणापासून आपल्यासाठी कोणीतरी काही ना काही करतच असतं. म्हणूनच म्हणतात ना, जन्माला आल्यापासून आपल्यावर अनेक ऋण असतात. मातृऋण, पितृऋण, कुळाचं ऋण, आप्तेष्टांचं ऋण, अगदी देशाचं, समाजाचं सुद्धा असतं. पण या सगळ्यात अगदी जवळचं ऋण कोणतं असेल तर ते म्हणजे आपल्या आईवडिलांचं. कारण त्यांच्यापासूनच आपली सुरुवात झालेली असते. म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधात एक छान ओवी लिहिली. पाहता देवाचे कृपेसी, मातेची कृपा कायसी. आईची माया, तिची काळजी आणि तिचे आशीर्वाद यांची तुलना कशाशी करणार आपण. म्हणून आज घरातून बाहेर पडताना आई बाबा जवळ असतील तर त्यांच्या पाया पडावं, नमस्कार करावा आणि निदान 2 मिनिटं त्यांच्याशी बोलावं. अर्थात तुम्ही करतच असणार, पण तरीसुद्धा कधी कधी घाई गडबडीत आपण पटकन बाहेर पडून जातो आणि ते मग आपली वाट पाहत राहतात किंवा त्यांना थोडंसं वाईट वाटतं. कारण कधी कधी त्यांना आपल्याकडून काहीच मोठं नको असतं. आपला थोडासा वेळ आणि आपण जवळ आहोत एवढंच पुरेसं असतं. किंवा काही जण आपल्या आईबाबांपासून दूर असतील तर त्यांना एक छान फोन करा. आजच्या दिवसाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने करूया. घरात बाहेर पडताना, कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना किंवा तुमचा दिवस जिथून कुठून सुरू होणार आहे तिथे जाताना आईबाबा जवळ असतील तर नक्की त्यांना वंदन करूया. आणि दूर असतील तर नक्कीच एक कॉल करून कसे आहात एवढं विचारलं तरी पुरेसं आहे. आता याच भावनेतून ऐकूयात आपण एक आईभवानीचं हे उत्तम भक्तिगीत.

श्रोते हो, पहाटे आपण ना देवघरात गेलो की देवासमोर एखादं फूल ठेवतो. जास्वंद असो, तुळस असो, बेलपत्र, दुर्वा किंवा इत्यादी. देवाला फुलं वाहण्याची ही परंपरा किती सुंदर आहे ना. फूल स्वतः काही मागत नसतं, ते उमलतं, सुगंध देतं, फुलतं, नंतर अलगद देवाच्या चरणी स्वतःला अर्पण करतं. आपण देवाच्या चरणी फूल ठेवतो खरं, पण आपल्या मनात काय असतं ते आपलं आपल्यालाच माहीत असतं. कधी कधी तर आपण फुल फॉर्मॅलिटी म्हणून ठेवतो, पण राग, एखाद्याबद्दलची नाराजी, भीती, चिंता, अहंकार किंवा एखादी अशी गोष्ट जी आपण मनात खूप दिवसांपासून अगदी बर्डन झाल्यासारखी घेऊन फिरत असतो, त्यामुळे देवापुढे हात जोडताना आपण या सगळ्यापैकी एखादी गोष्ट जरी मनातून खाली ठेवू शकलो तरीही ती मोठी प्रार्थनाच असेल, नाही का.

श्रोते हो, आपण देवळात गेल्यावर ना एक गोष्ट जवळजवळ सगळ्यांनाच आवडते, ती म्हणजे प्रसाद. कधी ती साखर असते, कधी पेढा, कधी शिरा किंवा कधी लाडूसुद्धा. बघा, पदार्थ हा छोटासा असतो, पण प्रसाद झाल्यावर त्याचा अर्थ मोठा होतो. हा प्रसाद जो सर्वांमध्ये वाटला जातो, तोही आवर्जून. म्हणजे असं नाही आहे की कोणालाच न देता आपला आपणच खातो. तो जितका जास्तीत जास्त लोकांना वाटता येतो, आपण तेवढा वाटतो. मला ना हे प्रसाद म्हटलं की माझ्या आजीची एक गोष्ट आठवते. आजी नेहमी सांगायची, लहानपणी घरात एखादी चांगली गोष्ट झाली, काही गोष्ट आणली, काही गोडधोड केलं की ते एकट्याने खायचं नसतं, सगळ्यांनी अगदी वाटून कुटून खायचं असतं. हा आमच्या घरी नियमच असायचा आणि अजूनही आहे. आणि आपल्याकडे तर एक म्हण आहे, आपण ऐकतच आलेलो आहोत, ती म्हणजे एक तीळ सात जणात वाटून खावा. म्हणजे वस्तू कमी असली तरी वाटताना ती कमी होत नाही, उलट तिचा आनंद वाढतो. पण आज आपल्याकडे, आपल्या आयुष्याकडे पाहिलं तर चित्र थोडं बदललेलं दिसतं. कधीकधी आपली भावना अशी होते की बा मनुष्य कदाचित थोडासा जास्तच स्वार्थी झालेला आहे. त्याला असं वाटतं की माझं ते माझंच आणि तुझं तेही माझंच. घरातली एखादी चांगली गोष्ट असो, श्रेय असो, संधी असो, कौतुक असो, मला काय मिळणार आहे हा प्रश्न आधी येतो. कदाचित आपण थोडे स्वार्थी झालेलो आहोत. पण प्रसाद आपल्याला एक छोटीशी गोष्ट शिकवतो. घेताना तो प्रसाद असतो, पण वाटताना त्याचं खरं स्वरूप दिसतं. देवापुढे ठेवलेला नैवेद्य आपण एकट्याने ठेवून देत नाही, तो परत सगळ्यांमध्ये वाटतो. आणि कदाचित म्हणूनच प्रसाद थोडा जास्त गोड लागतो आणि आपल्याला ते समाधान मिळतं. म्हणूनच आज आपल्याकडे जे काही आहे, जे काही चांगलं आहे, वेळ, कौतुक, प्रेम, ज्ञान, अन्न, आनंद, त्यातलं थोडं थोडं तरी आपण कोणासोबत तरी वाटून बघूया. कदाचित आपल्याला ते आत्मिक सुख आणखी जास्त अनुभवता येईल. कारण ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या वाटल्याने कधीच कमी होत नाहीत, तर नेहमी नेहमी वाढत राहतात.

आपल्या भक्तीची अगदी परिचित संकल्पना आहे आणि म्हणूनच देवाच्या मूर्तीला नेत्र देण्याच्या विधीलाही अनेक परंपरांमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. मूर्ती तयार झाली, तिचं रूप पूर्ण झालं, पण तिचे डोळे उघडल्यासारखे झाल्यावर ती भक्तांसाठी आणखीन जिवंत होते, आणखी जिवंत वाजते. यालाच काही परंपरांमध्ये नेत्रोत्मिलन किंवा नेत्र उघडण्याशी संबंधित विधींच्या रूपात महत्त्व दिलं जातं. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपण देवाकडे पाहतो, पण देवाच्या डोळ्यांकडे पाहताना आपल्याला नक्की काय जाणवतं? म्हणजे बघा, देव मूर्ती रूपात जरी असला तरी आपल्याला त्याच्याकडे बघून आधार, मायेची भावना, कधी कधी तर आपल्या चुका आठवतात, कधी मनातलं दुःख सांगावंसं वाटतं, कधी तर मन अपसुकच भरून येतं, डोळ्यात अश्रू दाटून येतात. म्हणून कदाचित दर्शन म्हणजे काही क्षण आपण स्वतःकडेही पाहणं असावं, नाही का? मंडळी, आपण आता या भक्ती संगीताचा वंदन कार्यक्रम याचा निरोप घेणार आहोत. तोपर्यंत ऐकूयात हे एक शेवटचं भक्तिगीत आणि आपण पुन्हा भेटणार आहोत 6:05 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, आनंदी रहा आणि इतरांनाही आनंद देत रहा.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोतेओ, सुप्रभात. 107.1 MHz आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी तुमची रेडिओ सखी आरजे मानसी सावंत. बघा, आपण एक तासभर भक्ती संगीताच्या वंदन कार्यक्रमात सोबत होतो आणि आत्ता दिवसाची पुढील सुरुवात झाली आहे तेव्हा देखील तुमची लाडकी आरजे मानसी सावंत सोबत आहे. चला तर मग, चहाचा कप मस्त हातात असेल, काहींचा ट्रेनमधला प्रवास सुरू झाला असेल किंवा ऑफिसला जायची गडबड आणि घरातल्या कामांना तर काय, चार नाही वाजले की आपली सुरुवात होते. आत्ता जिथे आहात तिथूनच उत्साही सकाळ आमच्यासोबत सामील व्हा. तुमच्या आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आजच्या दिवसासोबतच पूर्ण आठवडा उत्तमाचा जाओ हीच सदिच्छा. चला तर आपण सुरुवात करूया एका सुंदर गाण्याने.

मंडळी, आता आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने निरभ्र होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 34 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 36 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 26 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज येथे 22 अंश सेल्सिअस. ठाणे, पालघर आणि रायगडसाठी या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने उन्हाळी हवामान राहण्याची शक्यता असल्याचे अहवाल नमूद केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज प्रकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहू शकतं. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र गोवा किनाऱ्यासाठी सध्या कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही आहे.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: मंडळी, सृष्टीची रचना करताना ना निसर्गाने प्रत्येक गोष्टीचा किती सुंदर

सुंदर विचार केला. म्हणजे ऋतू बदलतात, दिवस रात्र होत राहते, रोपटे त्याचं झाडात रूपांतर होतं, फुलं उमलतात, पक्षी आपापल्या वेळेनुसार घरट्यातून बाहेर पडतात, सगळं काही एका लईत सुरू असतं. आणि गंमत म्हणजे निसर्ग आपल्या अगदी आजूबाजूला असतो, आपल्या प्रत्येक क्षणाचा तो एक साक्षीदार असतो, तो एक भाग असतो. आपण त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकतोय, पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या समोर असूनही आपलं लक्ष त्यांच्याकडे तितकंसं जात नाही. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात अशाच काही छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण थोड्या वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. निसर्ग आपल्याला काय सांगतो आहे, काय शिकवतो आहे, आणि त्यातून आपल्याला आयुष्यात आपण काय घेऊ शकतो आपल्या दैनंदिन जीवनात, यावरच आपण थोड्याशा आज गप्पा करणार आहोत. तुमची सकाळची सोबती आर जे मानसी, आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मंडळी, तत्पूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, म्हणजे मला आता सुरुवातच करायची आहे. माझा मोह काही आवरत नाही आहे. बघा ना, म्हणजे रोजच्या धावपळीत अनेक गोष्टी दिसतात, आत्ताच म्हणाले तसे, पण आता त्यांच्याकडून शिकण्या इतकं काय असेल असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना. पण मी तुम्हाला एक हिंटसुद्धा दिलेली आहे, ती म्हणजे निसर्गाबाबतची. आता आपण एक अशीच साधीशी गोष्ट घेऊया जिच्या वाचून आपलं जीवन जगणं अशक्य आहे, ते म्हणजे पाणी. आता पाण्याचं स्वरूपच बघा ना, ज्या भांड्यात जातं त्याचा ते आकार घेतं, मग ते पेल्यात गेलं तर पेल्याचा आकार, अगदी बाटलीत गेलं तर त्या बाटलीचा आकार, पण किंवा एखाद्या रंगात मिसळलं तरी त्या रंगाचा त्याच्यात मिलाप होऊन जातो, किंवा त्या रंगानुसार ते दिसायला लागतं. पण त्याचा स्वभाव हा कधी बदलत नाही, ते पाणी पाणीच राहतं. तसंच नदीच्या वाटेत दगडं आली तरी ती त्याच्याशी भांडत बसत नाही, वळसा घेते, दिशा बदलते आणि पुढे जात राहते. बघा ना, तुम्हा आमचं सगळ्यांचं आयुष्य असंच असतं ना. एखादं काम होत नाही, संधी हातातून जाते किंवा योजना बदलते, तेव्हा मार्ग बदलला म्हणून प्रवास संपत नसतो. परिस्थितीनुसार वळण घेणं म्हणजेच हार मानणं नसतं ना. स्वतःला सावरून पुढे जायचं आणि त्यातलीच शिकवण घेऊन आणखी ती आपल्या पुढच्या भवितव्यासाठी उपयोगी करायची. आज तुमच्या वाटेत काही अडथळा असेलही कदाचित, तर स्वतःला एवढंच सांगायचं, माझा मार्ग कदाचित बदलेल पण माझी दिशा नाही. आणि तुमचा आजचा दिवसही या पाण्यासारखा प्रवाही असू दे, हीच सदिच्छा.

मंडळी, आज सकाळी अगदी साध्या गोष्टीकडे जरा वेगळ्या नजरेने पाहूया. म्हणजे आता माती दिसायला साधी आहे, पण याच मातीत बीज पडतं आणि अन्न उगवतं. याच मातीतून मडकी, पणत्या, मूर्ती तयार होतात. कुंभाराच्या हातात ती मडकी बनते, शिल्पकाराच्या हातात मूर्ती आणि शेतकऱ्याच्या हातात अन्न. एकच माती, पण हात बदलले की रूप बदलत राहतं. कदाचित आपल्या आयुष्यातही परिस्थितीपेक्षा आपण तिला काय आकार देतो हे महत्त्वाचं असतं. आणि तीच माती आपल्याला साधेपणाचीही आठवण करून देते आणि नेहमी आपल्याला नम्र राहायला शिकवते, नेहमी आपल्याला नाळेशी जोडून ठेवत असते. चला तर मग ऐकूयात अशाच या मातीबद्दलचं एक गाणं.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.

0: 360।
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
2: मंडळी, आता मी इथे स्टुडिओमध्ये आहे म्हणून मला पक्ष्यांच्या किलबिलटांचा आवाज येत नाही आहे, पण कदाचित तुम्ही तो आवाज घेऊ शकत असाल की चिमण्यांची चिवचिव, कावळ्याची कावकाव। आणि तुम्हाला तर माहिती आहे, पक्षी हे तुम्हा आम्हा सर्वांच्याच आधी जागतात। त्यांची जी दुनिया असते ती कधीच सुरू झालेली असते। एखादा पक्षी घरट्यातून बाहेर पडतो, आज कुठे दाना मिळेल, पाणी कुठे मिळेल, संध्याकाळी कुठे परतायचं, याचं सगळंच्या सगळं गणित त्याच्याकडे कधीही नसतं। पण म्हणून तो घरट्यात बसून राहत नाही ना, वाट बघत की मला कोणीतरी काहीतरी देईल। आपल्याकडे मात्र उद्याची चिंता आजच्या दिवसावर इतकी पसरते की आजचा दिवस जगायलाच वेळ उरत नाही। म्हणजे नियोजन आवश्यक आहेच हो, पण प्रत्येक क्षण उद्या काय होईल, नंतर काय होईल, मग काय करायचं, आता काय होणार, या विचारात घालवण्याची काहीच गरज नसते। पक्षी आपल्याला भविष्याची चिंता करू नका असं सांगत नाही, ते एवढंच सांगतात की आजची सकाळ आली आहे, आजचा दिवस आपल्याला देवाच्या कृपेने बघायला मिळतो आहे, आपण त्याबद्दल कृतज्ञ राहूया, जगायला सुरुवात करूया, जगायला शिकूया आणि आजचं काम मनापासून करूया। आज भेटणाऱ्या प्रत्येक माणसांशी मनापासून बोलूया आणि आज मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करूया आणि त्याचा आदर करूया।

मंडळी आयुष्य हे खूप सुंदर आणि लहान असतं. म्हणजे असं अनेकदा होतं, आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की हे कदाचित मी आधी सुरू केलं असतं तर खूप बरं झालं असतं, आत्ता ती वेळ नाही आहे, तेव्हा झालं असतं, आता खूप छान झालं असतं. पण नाही, तुम्हाला जर आत्ता या क्षणीसुद्धा वाटत असेल की मला ती गोष्ट करायची आहे, मला एखादा छंद जोपासायचा आहे किंवा एखादा निर्णय मी स्वतःच्या बाबतीत घेऊ शकलो नाही तो मला आत्ता घ्यायचा आहे, तर ही खरी वेळ आहे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची. कारण वेळ आहे ती आपल्याला तिचं सार्थक हे करताच आलं पाहिजे. उद्याच्या पश्चातापेक्षा आज आपण घेतलेला निर्णय आपल्याला कधीही चांगलाच असेल, नाही का मंडळी? जसा सूर्यास्त होतो तसा सूर्योदय रोज होत असतो, म्हणून कदाचित त्याचं अप्रूप आपल्याला उरलेलंच नाही. म्हणजे बहुतांश वेळा आपण कामातच व्यस्त असतो, किंवा कधी कधी आपल्याला उठायलाही उशीर होतो, किंवा उठून देखील आपण घराबाहेर पडत नाही, कारण आपण आपल्या कामांमध्ये रोजच्या दिनचर्येमध्ये खूप गुंतलेलो असतो. पण कधी निवांतपणे सूर्योदय पाहिलाय का? आकाशाचा रंग बदलताना, प्रकाश वाढताना आणि क्षितिजावर सूर्य वर येताना दररोजची ती गोष्ट, पण प्रत्येक दिवसाचा सूर्योदय खरंच फार वेगळा असतो. आपल्या आयुष्यातही असंच असतं अगदी. आई रोज फोन करते, बाबा रोज विचारतात, घर रोज तसंच्या तसंच असतं, आवडता चहा रोज मिळतो, रोज असतं म्हणून त्याची किंमत होत नाही, फक्त आपली नजर त्याला सरावते. म्हणजे प्रत्येक गोष्ट रोज सतत घडणारी, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपण तिला देखील गृहीत धरायला लागतो. अरे नाही, आपल्याला आवडते, किंवा आपलीच मुलं आहेत, किंवा आपलेच आईबाबा आहेत, मग ठीक आहे ना, ते आपल्यासोबत छानच वागणार. त्यात काय, जे इतरांसोबत घडतं ते आपल्यासोबत घडतंय, वेगळं काय आहे? पण नाही मंडळी, कसं आहे ना, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती ही आपल्याकडे आहे तेव्हा आपल्याला किंमत नसते, जेव्हा ती आपल्याला आपल्याकडे नसते तेव्हा आपल्याला त्याची किंमत जास्त जाणवते. म्हणजे ती गोष्ट मिळवण्याआधी आणि ती आपल्या हातातून निसटल्यानंतर आपल्याला तिची उडीव फार भासते, किंवा आपल्याला तिचं मोल काय असतं ना ते खऱ्या अर्थाने कळतं. म्हणून आज एखादी नेहमीची गोष्ट थोडी वेगळ्या नजरेने पाहूया. सुंदर गोष्टी नेहमी नवीन असाव्या लागत नाहीत. कधी कधी आपली नजर नवीन असली, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नवा असला की तेवढं देखील पुरेसं असतं.

मंडळी, आत्ताच अनेक जणांनी मस्त छान घरी लावलेल्या रोपांना पाणी घातलं असेल. तुळस, ॲलोवेरा, जास्वंद, गुलाब, अगदी अनेक रोपांना पाणी घातलं असेल. पण या रोपांवरूनच एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. झाडाची एक सुंदर गोष्ट म्हणजे ते कायम सगळं धरून ठेवत नाही. ऋतू बदलत राहतात, पानं गळतात आणि झाड त्यांना परत चिकटवत नाही की बाबा रे आता हे पान गळून पडलं तर पुन्हा मी ते घेतो, किंवा ते वाया जातं आहे, त्या कळ्या वाया जात आहेत, किंवा अनेक वेळा त्या उत्तम अशा झाडाला आलेली फळं देखील खाली पडतात. आपल्याला अनेकदा गावी गेल्यानंतर असं होतं ना, रे तो आंबा जर खाली पडला नसता ना रे, तो खूप चांगला लागला असता, तो खाता तरी आला असता, तो पडला ना तिथेच तो संपला, तिथे

तो नाचला असं आपण लगेच दुःखी होतो, पण त्या झाडाला त्याचं काहीच टेन्शन नसतं मंडळी. म्हणजे कितीही आपल्यातलं काहीही कमी झालं तरी त्याला काहीच टेन्शन नसतं, ते तग धरूनच असतं. म्हणाले ना, त्याला ऋतू बदलण्याचा, पानं गळण्याचा, त्यांना परत चिकटवण्याचा असा कोणताही मोह नसतो. आपण मात्र एखाद्यावरचा जुना राग, गैरसमज, अपयश किंवा कोणीतरी बोललेला एखादा कठोर शब्द कित्येक वर्षांनी वर्ष धरून ठेवतो आणि ती एक गोष्ट आपल्या मनात सतत चलत असते. एखादी गोष्ट संपूनही तिची सावली आपण सोबत घेऊन फिरत असतो अगदी वर्षानुवर्ष. आता सोडून द्या म्हणजे विसरा असं आहे का? नाही. समोरच्याचं बरोबर ठरवणं, चुकीचं ठरवणं असंही नाही. स्वतःला त्या जुन्या गोष्टींपासून मोकळं करत राहायचं मंडळी. कारण काय होतं, समोरच्याला ज्या गोष्टींचा इतका त्रास होत नाही किंवा त्या कदाचित तुम्हाला जितकं काही वाईट वाटलेलं असतं ते समोरच्याला तिथपर्यंत पोहोचतही नाही, पण त्याचं दुःख मात्र आपल्याला होत असतं. आणि मग त्या स्वतःला त्या जुन्या गोष्टींपासून मोकळं करत राहिलं ना तर कसं अगदी मन स्वच्छंदी होतं आणि आपल्याला एक छान असं समाधान मिळतं. मनात कोणतीही खंत राहत नाही एखाद्या व्यक्तीबद्दलची, तर नाहीच नाही. आणि झाड पानगळीनंतर देखील रिकामं दिसतं, पण खरं तर ते पुढच्या ऋतूची तयारी करत असतं. कदाचित आज आपल्याही मनातलं एखादं जुनं पानही गळून पडायला हवं. काय हरकत आहे ना त्याला पुन्हा नवी उभारी येण्यासाठी.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24

0: 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

काय मग मंडळी, तुम्ही देखील एखाद्याबद्दलची खंत सोडाल ना मग? कदाचित अगदी प्रयत्न तरी करूयात आपण. मंडळी एक गंमत सांगू का, आपण ना जगात कितीतरी भाषा बोलतो, कितीतरी भाषा शिकतो, पण एक अशी भाषा आहे जी शिकावी लागत नाही. आता कोणती असे बरं ती भाषा? हसू. तुम्ही म्हणाल हसू, आता ही कोणती भाषा झाली? आता हसू कोणती भाषा म्हणजे, लहान बाळ आपल्याकडे पाहून हसतं, त्याची ती भाषा आपल्याला येत नसली तरीही हे हसू आपल्याला समजतं. आणि त्या लहान बाळाला जरी आपली भाषा समजत नसली तरी हसूने तो आपल्याला प्रतिसाद देत असतो. तसंच अगदी दोन अनोळखी माणसं एकमेकांकडे पाहून हसली तरी एक छोटासा दुवा तयार होत असतो. हसण्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होत असतो. हे संशोधनातूनही मांडलं गेलेलं आहे आणि आपल्याला याचा अनुभव नेहमीच येत असतो. पण त्यासाठी संशोधनाची गरज कधी कधीच नसते. एखाद्या तणावाच्या दिवसात कोणीतरी हसून विचारलेलं, काय रे ठीक आहेस ना, एवढंसुद्धा आपल्याला पुरेसं वाटत असतं. म्हणून आज कोणाला तरी मनापासून हसवा आणि तुम्ही त्याआधी खूप खळखळून हसा, कारण हसल्याने आपलं आयुष्य वाढत असतं ना. चिंता, टेन्शन, दुःख हे सगळं होतच राहणार आहे मंडळी. पण एक काय हरकत आहे, आपण छानशी स्माईल दिली तर बघा बघा येतं ना हसू. मग तुमच्यासाठी ते 2 सेकंदाचं असेल, पण कदाचित समोरच्याला ते तुमचं हसू देखील अख्ख्या दिवसामधली एखादी चांगली गोष्ट ठरू शकते.

मंडळी, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आता आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम हा कार्यक्रम. लेखन आणि निवेदन आहे कांचन प्रशांत जोशी.

नमस्कार, सुप्रभात. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय याविषयी बराच उहापोह आपल्याला वाचायला मिळतो. पण सगळ्यात सोपी व्याख्या जर कोणी केली असेल ना, तर ती व्यासमुनींनी. दुसऱ्याशी चांगलं वागणं पुण्याशी आणि वाईट वागणं पापाशी जोडलं आहे. श्लोक ऐकूया. अष्टादश पुराणा

वदनम म्हणजेच महर्षी व्यासांनी 18 पुराणांचा सांगितलेला सार हेच की परोपकार हा पुण्यदायी तर दुसऱ्याला त्रास देणं हे पापकारक आहे. समजायला किती सोपं आहे ना, पण आचरणात आणायला खूपच कठीण. श्रावणी सोमवारच्या खुलभर दुधाची कहाणी तर तुम्ही ऐकली असेलच. एक राजा होता, त्याने आपल्या राज्याच्या संपन्नतेसाठी श्रावणी सोमवारी शंकराच्या देवळाचा गाभारा दुधाने भरायचा असं ठरवलं. कोणीही घरात दुधाचा एकही थेंब न ठेवता राजाज्ञा म्हणून सर्व दूध गाभाऱ्यात आणून ओतलं. पण तरीही गाभारा काही भरेना. गावात एक पोक्त आजीबाई होत्या, त्यांनी रोजच्याप्रमाणे सकाळ झाल्यावर वासरांना सोडलं. वासरांनी पिऊन उरलेलं दूध काढलं, मुलांना नातवंडांना लेकी सुनांना न्हाऊ माखू घातलं. उरलेलं खुलभर दूध म्हणजे छोट्याशा गळूत मावेल एवढं दूध आणून गाभाऱ्यात ओतलं आणि गाभारा भरला की हो. राजाने आजीला यामागचं कारण विचारलं तेव्हा आजी म्हणाली, लोक तुझ्या आज्ञेमुळे वासरांना लेकरांना उपाशी ठेवतात, त्यांना त्रास होतो. पिलांच्या आयांचेही तुला तळतळाट मिळतात. तू गेलास पुण्यसंचय करायला, पण जमा झालं पाप. मी सर्वांना तृप्त करून जे उरलं होतं ते देवाला अर्पण केलं. दुसऱ्याशी चांगलं वागणं पुण्याशी आणि वाईट वागणं पापाशी आजीने जोडलं. मुळात हिंदू धर्मात देवाची उपासना करण्याचे एवढे प्रकार आहेत, एवढं स्वातंत्र्य साधकाला आहे की अगदी एकदाही देवाला नमस्कार न करता स्वतःचं कर्तव्य चोखपणे बजावणाराही पुण्यवानच मानला जातो. समाजाला स्वच्छतेचे धडे देणारे थोर समाज सुधारक गाडगेबाबा संतपदाला पोहोचलेले आपण पाहतो, तर वारकरी संप्रदायाचे सावतामाळी वारीलाही न जाता कांदा मुळा भाजीतच म्हणजेच शेतीकामातच विठ्ठल पाहतात. समाजहित आणि कर्तव्य अग्रक्रमी ठेवून संतपदाला पोहोचतात. एखाद्याला व्यर्थ शिणवणं हे सुद्धा आपण पाप मानतो, हो ना? ऐकूया परत एकदा श्लोक.

0: नमस्कार, मी आदित्य ओक. सुमधुर गाणी, गप्पा, मान्यवरांच्या मुलाखती, श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी. तेव्हा ऐकत रहा एफ एम रेनबो वाहिनी.
1: मंडळी, ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन. तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले मंत्री दुष्काळी भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल धुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अचूक आणि वेळेत करून पात्र शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जनावरांसाठी चारा आणि पाणी तसंच जलसंधारणाच्या कामांबाबतही त्यांनी सूचना दिल्या. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध गावांना भेट देत दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून पिकांची स्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळामुळे चारा टंचाईची समस्याही जाणवू लागली आहे. अकोला जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि पशुपालकांनी केली आहे. तर नांदेड जिल्ह्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन, कृषी, जलसंधारण, महसूल, पंचायत समिती तसंच संबंधित विभागांच्या समन्वयातून चारा साक्षरता अभियान

0: अभियान राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल मुंबईत विरोधी पक्षांनी विराट गर्जना मोर्चा काढला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करावी, तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. दरम्यान आपली हरवलेली जमीन शोधण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी केल्यानंतर पुढील कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. दरम्यान गेल्या 3-4 दिवसांपासून पुण्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनाला कालही विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया भारताच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाबाबत.
1: मुंबईवरच्या 26/11 हल्ल्यानंतर भारताची भूमिका केवळ पुरावे पाठवण्यापुरती मर्यादित राहिली. मात्र 2016 पासून हे नरमाईचं धोरण बदललं. सप्टेंबर 2016 भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि तो जाहीरही केला. फेब्रुवारी 2019 बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला, तर मे 2025 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकाच रात्रीत शत्रूच्या 9 तळांवर थेट कारवाई करण्यात आली. आता भारताचं धोरण स्पष्ट आहे, दहशतवादी हल्ल्याला कठोर लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल, तसंच दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांमध्ये कोणताही फरक केला जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं नरमाईचं धोरण सोडलं असून थेट लष्करी प्रत्युत्तर देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची मंचकी निद्रा काल प्रथेनुसार सुरू झाली. ही मंचकी निद्रा येत्या रविवारपर्यंत म्हणजे घटस्थापनेच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे. रविवारी पहाटे तुळजाभवानी मातेची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापनेनं शारदीय नवरात्र महोत्सवाला विधिवत सुरुवात होईल. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. सन्मानचिन्ह 51,000 रुपये रोख, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या विनियोगाची फेर तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यांनी घेतलेल्या 564,54,00,000 रुपयांच्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलं होतं त्याच कारणासाठी झाला आहे का याची पडताळणी केली जाणार आहे. साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. वंदे मातरम गीताच्या सार्धशताब्दी निमित्तानं केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि नांदेड

पुण्यातील सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या वतीनं 2 दिवसांचा वंदे मातरम महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभक्तीपर गीत, वक्तृत्व, समूहगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सायबर फसवणुकीद्वारे रक्कम बनावट बँक खात्यांमध्ये जमा करून घेणाऱ्या टोळीच्या सूत्रधारासह 5 जणांना काल पुणे पोलिसांनी अटक केली. या टोळीनं देशभरातील 19 जणांची 1,80,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं धरणात बुडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल घडली. मेंढ्या धुण्यासाठी धरणावर गेले असताना ही घटना घडली आहे. 3 जणांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक होती. 2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी औपचारिक मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी सुपूर्द करण्यात आला. या स्पर्धेत भारतानं 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं, तर एकंदर 341 पदकांसह चीननं पदक तालिकेत 1वं स्थान पटकावलं. हवामान. मुंबईसह कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या 2 दिवसात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट आणि सिंधुदुर्गातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांचे दौरे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आणि एमपीएससी विद्यार्थी आंदोलकांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं आवाहन. तर आंदोलन स्थगित करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार श्रोते हो, बघता बघता आता 7:20 झालेले आहेत आणि आपण या रेनबो फंडेच्या पूर्वार्धाला सुरुवात केलेली आहे, तोही आता संपत आलेला आहे. तर तुमचं पुन्हा एकदा 107.1 मेगाहर्ट्झच्या आकाशवाणी मुंबई केंद्रावर खूप खूप स्वागत. तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारा हा पूर्ण आठवडा तुमच्यासाठी खूप भरभरून समाधान, आनंद आणि खूप असं सुख घेऊन येऊ देत.

मंडळी, आपण या आजच्या रेनबो फंडेच्या कार्यक्रमात अनेक गोष्टींबद्दल बोलत होतो आणि आपण आता पुन्हा आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणजे आपण मगाशीच निसर्गाबद्दल बोलत होतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात समोरच असलेल्या गोष्टी ज्या आपल्याला तितक्या त्या दृष्टीने खरंच पाहता येत नाही, कारण आपण इतके बिझी झालेलो असतो

आपल्याला क्षणिक काळ वेळही नसतो की आपण थोडाफार त्याबद्दल एक छानसा विचार करू किंवा आपल्या मनाला शांत करू. मंडळी, आपण फळं खातो, आंबा, पेरू, चिकू, सीताफळ अगदी आवडीने सीझनल फ्रुट्स खातच असतो, पण त्या फळामागचं झाड कोणी लावलं, कधी लावलं याचा विचार किती वेळा करतो? म्हणजे आत्ता याचा विचार किती वेळा करतो यावरून असं मला एक आठवतं आहे की आपण जेव्हाही गावी जातो, आपलं भलेही आपलं ते झाड नसेल, आपल्या झाडाची फळं आपण खातोच, पण भलेही ते झाड आपलं नसेल, पण आपल्याला छान असं रसरशीत आंबा तिथे दिसला तर आपण, किंवा पेरू अगदी दिसला तरी आपण लगेच तिथे दगड मारतो आणि कोणी तिथलं ते झाड मालक येण्याआधीच आपण ते फ्रूट घेऊन पळून जातो, ते फळ घेऊन पळून जातो आणि घरी जाऊन अगदी धापा टाकत टाकत घरी जाऊन ते मस्त फ्रेश धुवून वगैरे कापून खातो. पण आपण हा नाही विचार करत, अरे हे फळ, हे जे फळ आलं आहे त्याचं झाड कोणी लावलं असेल किंवा त्यांना काय वाटेल, पण आपण काय करतो तर त्या मस्त फळाचा आनंद घेत असतो. कदाचित ते झाड एखाद्या आजोबांनी लावलेलं असेल, त्याला पाणी घातलं असेल, त्याची छान अशी काळजी घेतली असेल, पण पहिलं फळ कदाचित त्यांच्या हातात आलंच नसेल. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही म्हणाल आत्ता तर इतकं मस्त मस्त छान छान बोलत होती आणि आत्ताही असं अचानक म्हणते, पण खरं आहे ना. आपण बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट सुरू करतो किंवा ह्या आपण रोपाचाच विचार करूयात ना, ते रोप आपले आजी आजोबा लावतात असा विचार करून की पुढच्या पिढीला ह्याची फळं खाता यावीत म्हणून आपण या क्षणापासून, याच दिवसांपासून ते लावलं पाहिजे. आणि कदाचित अनेकदा असं होतं की ते इतकं बहरलेलं, इतकं फळांनी भरलेलं झाड किंवा त्या झाडाचं फळ खाण्यासाठी आपले आजी आजोबाच नसतात, तरीही त्यांनी ते झाड लावलेलं असतं. तसंच आपल्या आयुष्यातही अशी कितीतरी माणसं असतात ना की आई वडील, शिक्षक, आजी आजोबा, मार्गदर्शक, त्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचं, शिस्तीचं, आत्मविश्वासाचं एखादं बीज पेरलेलं असतं आणि आज आपण त्याची फळं खात असतो. आता तुम्ही म्हणाल बीज पेरलेलं असतं आणि आपण फळं खातो, हो, आपले शिक्षक आपल्याला शिकवतात, पण हा विचार ते कधीच करत नाहीत किंवा हा स्वार्थपणा त्यांच्याकडे कधीच नसतो, इवन आपल्या आईवडिलांकडेही नसतो की बाबा रे आता ह्याला शिकवलं तर हा पुढे मला काहीतरी सांभाळेलच, किंवा शिक्षकांनाही अशी कोणतीच अपेक्षा नसते की मी आता ह्याला हे ज्ञान दिलं, ही विद्या ह्याला शिकवली तर पुढे येऊन यांनी मला काहीतरी मानधन द्यावं किंवा यांनी त्याच्या मिळालेल्या कौशल्यातून जी काही रक्कम येईल ती मला द्यावी, किंवा कोणत्याही स्वरूपातली कोणतीही अपेक्षा अशा काही माणसांची जे आपल्या आयुष्यात लाभलेल्या कधीच नसते. तसंच आपण आयुष्यात देखील हेच शिकायला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्टीत स्वार्थ शोधण्यापेक्षा काहीतरी कोणासाठी तरी करत राहूयात आणि त्याचा आनंद हा आपल्याला नेहमीच येत राहतो. आणि गावाला आता गावचीच आठवण आली आहे तर आपण भेटूयात जरा गावच्या माणसांना आणि त्यांच्या स्वभावाला देखील.

मंडळी, तुम्ही पण हरवून गेलात ना माझ्यासारखे गावातला आणि त्या गावातल्या माणसांमध्ये. म्हणून काय वाटतं, आपणही काहीतरी पुढच्या माणसांसाठी, पुढच्या परंपरेसाठी काहीतरी ठेवून जाऊया. एखादा रोप, एखादी चांगली शिकवण किंवा एखाद्याला दिलेला आत्मविश्वास, आणि त्या आपल्या हातून झालेलं प्रत्येक चांगलं काम आपल्याबरोबर कधीच संपत नाही. आपण एखाद्याला ते देऊन मोकळं होतो, पण ती व्यक्ती नेहमी ते स्मरणात ठेवते आणि आपली आठवण काढत असते, नाही का?

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ॲपवरही.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.10%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: मंडळी, आजच्या काळात ना आपल्याला सगळं काही पटकन हवं असतं. मेसेजला उत्तर पटकन हवं, ऑनलाईन ऑर्डर लगेचच, कामाचा परिणाम लगेच. पण निसर्गाला मात्र आपल्यासारखी घाई कधीच नसते. फूल उमलायला वेळ लागतं, ते फुलायला वेळ लागतं, तसंच बीजाचं रोप व्हायला वेळ लागतं. आत्ताच आपण मगाशी म्हणालो की आजी आजोबांनी लावलेलं ते फळ ते त्यांच्या नातवांना खायला मिळतं, म्हणजे बघा ना, लिटरली त्याच्यामध्ये 2 पिढ्या. आणि शेतकऱ्याने पेरलेलं बी धान्य ते बनायला देखील कितीतरी वेळ लागतो, काळ जावा लागतो, त्याची मशागत आणि त्याची ती प्रत्येक पायरी आपल्याला पार करावी लागते. मग आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टींना आपण वेळ का देऊ शकत नाही? हां, आपण कधी विचार करतो? आपण या धावपळीच्या, या गडबडीच्या जीवनात आपण आपल्याच गोष्टींना हवा तितका वेळ देऊ शकत नाही. काही स्वप्नांना वेळ द्यावा लागतो, काही नात्यांना वेळ द्यावा लागतो, आणि काही उत्तरंही बरोबर मग वेळ आल्यावर सापडतात. पण वेळ गेल्यानंतर मात्र आपल्याला कधी कधी अनेकदा दुःखाला सामोरं जावं लागतं. ही कदाचित मी थोडा वेळ तेव्हा दिला असता तर आत्ता बरं झालं असतं. पण याचा अर्थ असा नाही आहे ना की प्रयत्न सोडायचे नाहीत. प्रयत्न करत राहायचे आहेत, काळजी घ्यायची आपल्या नात्यांची, आपल्या इतरांसोबत असलेल्या संबंधांची, आणि प्रत्येक गोष्ट लगेच फळायला यावी असा हट्ट मात्र कधीच करायचा नाही. पण एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा, आता जसं आपण नात्यांचा विचार करतो आहोत, तसंच आपल्या स्वतःशी जे घट्ट नातं असतं ना, स्वतःचं स्वशी नातं, त्याला मात्र आपल्याला थोडा वेळ निदान द्यावाच लागतो. जर तो नाही दिला तर आपण इतरांच्या सोबत असलेल्या नात्यांमध्ये खरंच तुटून जातो आणि नको त्या भावनांमध्ये, नको त्या अपेक्षांमध्ये अडकून स्वतःलाच दुःखी करत असतो. कदाचित तुमच्या आयुष्याचं एखादं बी अजूनही मातीखाली असेल आणि वेळ आली की ते नक्की उगवेल. पण तुम्ही प्रयत्न करायचे कधीच सोडू नका.

मंडळी, 7:41 झालेली आहेत. बघा, आपल्याला कळलंच नाही, आपण 5 वाजल्यापासून एकत्र आहोत, छान गप्पा सुरू आहेत, आणि अखेर या कार्यक्रमाचा देखील आत्ता उत्तरार्ध होतोय आणि तो देखील संपत आलेला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शुभ सकाळ. आणि बघा, शनिवार रविवार कसा जातो आपल्याला आपलं कळतही नाही, आणि आत्ता ना खरं तर प्रत्येकजण रविवारची वाट पाहण्याआधी ना शनिवारची वाट बघत असतं, कारण रविवार म्हटल्यानंतर अर्धाहून जास्त दिवस तर आपला सोमवारच्या टेन्शनमध्ये जातो. उद्या पुन्हा उठायचंय, उद्या पुन्हा कामाला जायचंय, सगळ्या गोष्टी करायच्यात, संपली सुट्टी अशीच आपली थोडीशी कुरबुर चालू असते. आणि रविवारची संध्याकाळ झाली की तोच विचार, अरे उद्याचं काय. आणि सोमवारची सकाळ थोडं जड वाटणं अगदी सामान्य आहे, पण 2 दिवसांचं वेगळं वेळापत्रक झाल्यानंतर पुन्हा गजर, लोकल, बस, ट्रॅफिक, ऑफिस किंवा कॉलेज, आणि शरीर आणि मनाला पुन्हा त्या रिदममध्ये यायला थोडा वेळ लागतो. पण मला असं वाटतं की थोडा वेळ तुम्हाला हा मिळाल्यामुळे आता आपण सगळेच थोड्या त्या रिदममध्ये यायला लागलेलो आहोत. पण सोमवार हा काही वाईट नसतो ना, तो आपल्या आठवड्याचा पहिला दिवस असतो. म्हणून आज उठल्यावर आज किती कामं आहेत यापेक्षा मस्तपैकी

एक कप चहा घ्या, आवडतं गाणं ऐका आणि स्वतःला सांगा, हा सोमवार माझ्यावर आलेला नाही, मी या सोमवारवर आलेलो आहे आणि हा माझ्या आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवसापासून माझा पूर्ण आठवडा हा अगदी सकारात्मक आणि उत्तम जाणार आहे. भलेही आजचा दिवस परिपूर्ण नसेलही, पण तो चांगला नक्की होऊ शकतो आणि माझे येणारे प्रत्येक दिवस हे उत्तमच असणार आहेत.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी RJ मानसी सावंत. आता आपण ऐकणार आहात अज्ञात मुंबई हा कार्यक्रम.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज आपण ऐकणार आहोत राणीच्या बागेच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: 19 नोव्हेंबर

0: याचेही स्पष्ट नियम होते. सकाळी 9 नंतर आणि दुपारी 3 पूर्वी पाणी घालायला सक्त मनाई होती. पाणी खोडाभोवती मुळांजवळ खळ करून देण्याचा नियम होता. कुंपणाच्या कडेनं लावलेल्या शोभेच्या आणि अशोकासारख्या मोठ्या झाडांना पाणी देण्याचेही नियम होते. पावसाचे दिवस वगळता रविवार आणि बुधवारी बागेतले रस्ते पाण्याने स्वच्छ धुण्याचा नियम होता. पावसाळा लक्षात घेऊन 1 मे ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या काळात बागेतले रस्ते धुवायला सक्त मनाई केलेली होती. तो मोसम वगळता 1 नोव्हेंबर ते 30 एप्रिल पर्यंत ठरवून दिलेल्या दिवशी बागेतले रस्ते धुणं अनिवार्य होतं.
1: बागेच्या रक्षणासाठी दिवसा दरवान म्हणजेच गेटकीपर आणि रात्रीचा पहारेकरी म्हणजे नाईट गार्ड नेमलेला होता. दरवानाची ड्युटी सकाळी 7 वाजता सुरू होऊन सूर्यास्तानंतर 1 तासाने संपत असे. तो निघाला की रात्रीचा पहारेकरी कामावर येत असे. ड्युटीच्या वेळा उन्हाळ्यात 1 तासाने वाढत असत तर थंडीच्या दिवसात 1 तासाने कमी होत.
0: मुख्य कारभाराची जबाबदारीही नियमबद्ध होती. पावसाळ्यात दररोज दुपारी 1 वाजता आणि इतर दिवसात दुपारी 2 वाजता कारभारी बागेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची हजेरी घेत असे. त्याने सोमवारी बागेतले सगळे रस्ते, कुंपणालगत लावलेली झाडं, वेली, नर्सरी इत्यादीचं इन्स्पेक्शन करणं बंधनकारक होतं. मंगळवार शोभेच्या झाडांसाठी राखीव होता. बुधवार विदेशी वाणाची झाडं, तर गुरुवार फुलझाडं आणि फळझाडांच्या पाहणीसाठी नेमून दिलेला होता. आठवड्याच्या पाहणीचा अहवाल दर शुक्रवारी आणि शनिवारी सचिवांकडे पाठवणं आवश्यक होतं. कारभाऱ्यानं सकाळी 7 ते सूर्यास्तापर्यंत उपस्थित राहणं बंधनकारक होतं.
1: वरवर सगळं सुरळीत चालताना दिसत असलं तरी संस्थेला खर्चाची चिंता भेडसावत होती. बाग शिवडीहून भायखळ्याला आली तो काळ मुंबईतला अतिशय संपन्न काळ होता. अमेरिकन गृहयुद्धामुळे मुंबईत न भूतो अशी तेजी आली होती. मुंबईत पैशाचा महापूर आला होता. नवनवीन संस्था निघत होत्या. लोक त्यांना भरभरून मदत करत होते. पण हेच लोक बागेला मदत करण्यासाठी मात्र उदासीन होते. वस्तू संग्रहालयाचीही तीच रडकथा होती हे आपण यापूर्वी ऐकलंच आहे.
0: प्राप्त उत्पन्नात बागेचा खर्च भागणं केवळ अशक्य आहे याची पूर्ण कल्पना सोसायटीचे अध्यक्ष नाना शंकर शेठ आणि सचिव बर्डवूड यांना आली होती. बागेचा कारभार सुरू झाला. बाग हळूहळू आकार धारण करू लागली होती. लावलेली झाडं वाढू लागली होती. फुलं फुलू लागली होती. त्यावर फुलपाखरं बागडू लागली होती. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी बागेत दिसू लागले होते. एका

0: बसून चार शिळूप्याच्या गप्पा मारू लागले होते.
1: उद्घाटनाच्या दिवशी जमा झालेल्या देणग्या बागेत करायच्या सुधारणांवर खर्ची पडल्या. नवीन देणग्या यायचं बंद झालं. बागेचं उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ जमत नव्हता. 1863 वर्ष संपलं तेव्हा सोसायटीकडे अवघ्या काही हजार रुपयांची रक्कम शिल्लक होती. त्यातून पुढच्या वर्षाचा वाढता खर्च कसा भागवायचा याची चिंता सोसायटीला लागली होती.
0: अपेक्षेनुसार पुढचं वर्ष म्हणजे 1864 साल आणखी अवघड गेलं. तरीही या वर्षात संस्थेनं नवीन झाडांची लागवड, बागेतल्या सुधारणा, रस्ते आणि दुरुस्तीवर काही हजार रुपयांचा खर्च केला. यावर्षी संस्थेच्या हिशोबात 8500 रुपयांचा तोटा नोंदवला गेला. त्यावर्षी संस्थेला शेठ मंगलदास नथुबाई यांच्याकडून 10000 रुपये बिनव्याजी कर्ज घ्यावं लागलं होतं. संस्थेच्या अहवालात सोसायटीचे सचिव जॉर्ज बर्डवूड यांनी विमनस्क होऊन शेरा नोंदवला. बागेची निगा राखण्यासाठी दरमहा सरासरी 1100 रुपयांचा खर्च येत असून बागेचं मासिक उत्पन्न मात्र 600 रुपये महिना आहे. म्हणजे सोसायटी दरमहा 500 रुपयांचा तोटा सहन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पावसाळ्याच्या दिवसात जादा मजूर कामावर ठेवावे लागत असल्यामुळं हा तोटा दरमहा 1000 रुपयापर्यंत जातो, जो सहन करण्यापलीकडचा आहे असं निवेदन त्यांनी केलं. हा तोटा भरून काढण्यासाठी अन्य मार्गाबरोबरच संस्थेच्या सभासदत्वाची वार्षिक वर्गणी 15 रुपये

0: रुपयांवरून 30 रुपये करणं गरजेचं असल्याचा शेरा त्यांनी नोंदवला.
1: मागच्या काही वर्षात मुंबईत आलेल्या अभूतपूर्व तेजीमुळे महागाई गगनाला भिडली होती. सगळ्याच वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या होत्या. पगार, मजुरी, खरेदी, छपाई इत्यादींच्या खर्चातही तेवढीच वाढ झाली होती. त्यामुळे वर्गणीची रक्कमही दुप्पट करण्याशिवाय संस्थेकडे पर्याय नसल्याचं त्याने कळकळीने सांगितलं. बागेसाठी केलेलं हे शेवटचं आवाहन असून यापुढे आपण सभासदांकडे हात पसरणार नसल्याचं भावनिक निवेदनही त्यांनी केलं.
0: संस्था आर्थिक विवंचनेत असतानाच खर्चात वाढ करणारी एक घटना घडली. विल्यम वॉकर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या दौऱ्यावर गेला होता. तिथून त्याने आणलेले काही पक्षी त्याने राणीच्या बागेला भेट म्हणून दिले. बागेत पक्षी ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, किंबहुना तशी गरजही कधी भासली नव्हती. पण ह्या पक्ष्यांसाठी पिंजरे बनवणं भाग होतं. या परदेशी पक्ष्यांमुळे बागेची शोभा वाढणार होती हे खरंच, पण त्याने खर्चात वाढ होणार होती.
1: आधीच कर्जात असलेल्या संस्थेला त्याची काळजी होती, पण पिंजरे बनवणं भाग होतं. मग काय, काढलं पुन्हा कर्ज आणि त्यातून 3,500 रुपये खर्च करून पिंजरे तयार केले. तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती की ही राणीच्या बागेत आज दिसणाऱ्या पक्षी प्राणी संग्रहालयाची नकळत झालेली सुरुवात होती.
2: श्रोते हो, आज आपण ऐकत होतो राणीच्या बागेच्या गोष्टीचा 3रा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळवदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: मंडळी, पाहता पाहता आपल्या गप्पांची आपल्या गाण्यांची ही सकाळ आता इथेच थांबायची वेळ आलेली आहे. अवघे काही मिनटं उरलेली आहेत आणि आज जवळजवळ संपूर्ण सकाळ आपण एकमेकांच्या सोबत होतो. त्या गाण्यांच्या निमित्ताने एखाद्या छोट्याशा विचारातून अगदी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही माझ्यासोबत ऐकत राहिलात हीच माझ्यासाठी या सकाळची सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. आज आपण जे काही बोललो ऐकलं त्यातली एखादी गोष्ट जरी तुम्हाला दिवसभरात आठवली एकदा तरी, एखाद्या क्षणी तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं किंवा कोणासाठी काहीतरी चांगलं करावं असं

भेटलं तर मला खरंच खूप आनंद होईल. तुम्ही जिथे असाल तिथे आनंदात राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या आणि शक्य असेल तिथे इतरांचाही थोडासा विचार करा. तुम्हाला आजच्या दिवसासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका सकाळी अशाच अनेक अनेक विषयांच्या गप्पांसोबत. तोपर्यंत तुमची ही रेडिओ सखी आरजे मानसी सावंत तुमची रजा घेते. धन्यवाद.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 25 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता, पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. आता सविस्तर बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. नवी दिल्लीत काल इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत घडवण्यासाठी बळकट संस्था, उद्योगांचं पाठबळ आणि चांगलं प्रशासन हे भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांइतकंच महत्वाचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी सांगितलं. कॉर्पोरेट क्षेत्रातील पारदर्शकता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचं स्थान बळकट करण्यात कंपनी सेक्रेटरी या व्यवसायानं महत्वाची भूमिका बजावली असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन 3 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. या बैठकीत उभय नेते व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, वाहतूक, संस्कृती आणि लोकांमधील संपर्क यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतील, तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करतील. राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jayshankar यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज कॅनडातील ओटावा इथं होणार आहे. ही चर्चा 5 दिवस सुरू राहणार असून या वर्षाखेर कराराला अंतिम स्वरूप देण्याचा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यावर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने या दोन्ही देशांमधील करारासंदर्भातच्या चर्चा या वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं. तसंच ऊर्जा आणि दुर्मिळ खनिज क्षेत्रात भागीदारी करण्यालाही सहमती दर्शवली होती. हा करार दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा पाया ठरेल आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 4,65,000 कोटींवर नेण्यात सहाय्यक ठरेल, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला होता. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी

हा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या 6 तारखेला मतदान होणार आहे, तर शुक्रवारी 9 तारखेला मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूतील मधुरंतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात, तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत, तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. उत्तराखंडमधील राज्यसभेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपनं दिनेश आर्य यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे, तर पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मल्लिक यांच्या नावाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील 10 जागा, उत्तराखंडमधील 1 जागा आणि पश्चिम बंगालमधील 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भारतीय जनता पक्षानं काल उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना, तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. काँग्रेस पक्षानं यापूर्वीच 3 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. या निवडणुकांसाठी 5ही मतदारसंघात 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत आपली भूमिका काल इराणनं स्पष्ट केली. यावर्षीच्या जून महिन्यात करण्यात आलेल्या अंतरिम करारात नमूद केलेल्या 7 अटी पूर्ण केल्याशिवाय सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाणार नाही, असं इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ यांनी म्हटलं असल्याचं इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेशी झालेल्या संघर्षानंतर इराण आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं इराणच्या लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमिनिया यांनी सांगितलं. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या पीएम सेतू योजनेला काल 1 वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षी 4 ऑक्टोबरला सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयचं उद्योगांच्या गरजांशी सुसंगत अशा प्रशिक्षण संस्थांमध्ये रुपांतर करून व्यावसायिक प्रशिक्षणाचा दर्जा आणि उपयुक्तता उंचावणं हा आहे. या योजनेसाठी एकंदर 60,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली असून त्यात केंद्र सरकारचा 30,000 कोटी रुपये, राज्य सरकारांचा 20,000 कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा 10,000 कोटी रुपयांचा सहभाग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत काल विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच अन्य पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राज्यातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी, तसंच देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे, तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये काल सेखो या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणारे परमवीर चक्र विजेते फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखो यांच्या स्मरणार्थ भारतीय वायुसेनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. दिल्ली, मुंबई, पुणे, चंदीगड, ग्वाल्हेर, बेंगलुरू, गुवाहाटी आणि जोधपूर या शहरातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची जपानमधील आईची नागोया इथं काल सांगता झाली. नागोया शहरातील मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियमवर हा समारोप सोहळा झाला. या समारोप सोहळ्यासाठी नेमबाज नीरू धांडा ही भारताची ध्वजवाहक बनली होती.
2030 साली दोहामध्ये होणाऱ्या पुढील

0: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मशाल आणि ध्वज कतारच्या प्रतिनिधींकडे यावेळी औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला. भारतानं 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 85 पदकं पटकवत पदकतालिकेत चौथं स्थान पटकावलं तर एकंदर 341 पदकांसह चीन पदकस्थालिकेत अव्वल आहे. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय खेळाडूंचं विशेषत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. ज्यांनी समर्पण आणि वचनबद्धतेनं भारताचं प्रतिनिधित्व केलं अशा भारतीय पथकातील प्रत्येक सदस्याचा देशाला अभिमान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हवामान. देशाच्या बहुतांश भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतला आहे तर अन्य काही भागातून मोसमी पाऊस माघारी जाण्यासाठीची अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. दरम्यान मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात येत्या 48 तासात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गुंतवणूकदारांचा भरोसा आणि विश्वास मिळवल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गे पार्मेलिन आज द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि कॅनडा यांच्यातील प्रस्तावित आर्थिक करारासाठीच्या चर्चेची 5वी फेरी आज ओटावामध्ये सुरू होणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता पुढील स्पर्धा कतारमध्ये होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा.
2: प्रसार भारतीच्या

0: तो श्रोताओं, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम आम का पेड़।
1: मेरा नाम साक्षी है, मैं एक आईटी कंपनी में काम करती हूँ। एक दिन ऑफिस से घर आते वक्त रात को एक कार सामने चल रही थी, उसने अचानक से ब्रेक मारा।
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते। स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं। त्यांच्यासमवेत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे। राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन यांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं। सन्मानरक्षक तुकडीकडून त्यांना मानवंदना देण्यात आली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते। पार्मेलिन यांनी यावेळी बोलताना भारताचा दौरा दोन्ही देशांमधली दीर्घकालीन भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी महत्वाचा टप्पा असल्याचं सांगितलं। भारत EFTA व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराला 1 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला। राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली। या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता तसंच संस्कृती यासारख्या विविध क्षेत्रातल्या सहकार्यावर चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। पार्मेलिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। भारत युरोपीय संघ व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराच्या अंमलबजावणीला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 7 ऑक्टोबर रोजी आयोजित दुसऱ्या भारत EFTA समृद्धी परिषदेतही ते सहभागी होणार आहेत। स्वित्झर्लंड हा भारताचा महत्वाचा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार असून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत। या भेटीमुळे नियमित उच्चस्तरीय संवादाच्या माध्यमातून भारत स्वित्झर्लंड द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यास आणि परस्पर हिताच्या नव्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक सखोल होण्यास चालना मिळण्याची अपेक्षा आहे। देशाला विकसित भारत म्हणून साकारण्यासाठी प्रत्येक उद्योगाला विकासाची संधी देणाऱ्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आवश्यक असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विशेष लेखातून म्हटलं आहे। देशात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात सातत्यानं

प्रयत्न केले आहेत. 2017 वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे अप्रत्यक्ष कर रचनेला एक सामायिक राष्ट्रीय संरचना मिळाली. पुढील पिढीतील GST सुधारणांनी या प्रक्रियेला आणखी बळ देत अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी नमूद केलं. GST 9 प्रवासात राज्यांना आणि करदात्यांना विविध सहकारात्मक सुधारणांचा अनुभव आला आहे. ऑगस्ट अखेर केंद्र आणि राज्यांच्या

असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. प्रक्रियात्मक सुधारणांचा पुढील टप्पा लवकरच GST परिषदेसमोर मांडला जाणार आहे. नागरिकांना दिलासा देणं, व्यावसायिकांना अधिक निश्चितता देणं आणि करदात्यांना सुलभ कर प्रणाली उपलब्ध करून देणं हे या सुधारणांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. दरम्यान अमेरिका भारत व्यापार करारावरील वाटाघाटी अजूनही सुरू असून त्याला अंतिम स्वरूप येणं बाकी असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत जर्मन नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. देशाला आपले मत व्यक्त करण्यासाठी वाटाघाटी हे एकमेव व्यासपीठ असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. 7 ऑक्टोबर रोजी बैठकीतले निर्णय आणि नवीन रेपो दर जाहीर केला जाणार आहे. औरंगाबाद पदवीधर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने 7 चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली. मलेशियात पेनांग इथं सुरू असलेल्या आशिया पॅसिफिक कर्णबधिरांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं बुद्धिबळ ब्लिट्स प्रकारात 3 पदकं पटकावली. महिलांच्या गटात कर्नाटकच्या श्रेया YS हिने सुवर्णपदक तर अंबिकाने रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या गटात पश्चिम बंगालच्या 13 वर्षीय अंकित गांगुलीने कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या आता 4 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस प्रशासनाच्या वतीनं काल नशा मुक्त युवा अभियान राबवण्यात आलं. आपल्या पाल्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं. युवक युवतींसह विविध क्षेत्रातले नागरिकही या उपक्रमाला उपस्थित होते. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमधल्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना 3ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यामुळे भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांचं महत्व अधोरेखित करण्याची संधी मिळाल्याचं पार्मेलिन यांनी औपचारिक स्वागतानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दोन्ही देशांमधले संबंध हे समान लोकशाही मूल्य, परस्पर विश्वास आणि आदरावर आधारित आहेत, असंही ते म्हणाले. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांबरोबर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातले नेते यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारत भेटीवर आलं आहे. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा झाली. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताने सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूने झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातला मुक्त व्यापार करार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार असून यात समाविष्ट देशांचा जगाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 1/4 वाटा आहे असं त्यांनी सांगितलं. भारताने युरोपियन महासंघातल्या देशांसाठी 92.5% आयात शुल्क माफ केलं असलं तरी महासंघातल्या सर्व देशांमध्ये भारतीय मालाला मुक्त प्रवेश मिळाला आहे, त्यामुळे स्पर्धात्मकता टिकून राहील असं त्यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे

0: निर्माण झालेला महागाईचा दबाव याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली होती. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधले 5 विधानसभा मतदारसंघ आणि आसाममधल्या 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार काल संपला. या 6 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे, तर येत्या 9 मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूमध्ये मदुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतली थट्टनचावडी आणि पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या विधानसभा मतदारसंघात, तर आसाममध्ये नागाव लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यमान आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत, तर आसाममध्ये काँग्रेस नेते प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यानंतर नागाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विना तारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात जर असं आढळून आलं की काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीने घेतले आहेत, तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी द्यायचे निर्देश दिल्ली पोलिसांना द्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांना शांततापूर्ण आंदोलन करायची परवानगी पोलीस देत नसल्याची माहिती एका वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला दिली. त्यावर तत्सम काही प्रकरण न्यायालयापुढे प्रलंबित आहे का हे तपासून घेऊ आणि त्यावर सुनावणी घेऊ असं न्यायालयानं सांगितलं. दिल्लीमध्ये 2019 नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांच्या नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात झालेला हिंसाचार, तसंच 2020 दिल्लीत झालेल्या दंगलीची चौकशी SIT तर्फे करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या आहेत. या दंगलींची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती स्थापन करावी, पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई द्यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करावेत इत्यादी मागण्या करणाऱ्या याचिकांवर न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू होती. पंजाबमध्ये चंदीगड इथं प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 मृत्यू झाला तर 17 जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 प्रवास करत होते. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना लुधियाना इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बीजिंग इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनिस स्पर्धांमध्ये तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकाच्या निकोला बार्टुनकोवाने जागतिक मानांकनात दुसऱ्या क्रमांकावरच्या अरिना साबालेंका हिचा 6-4, 6-3 असा पराभव केलाय. पुरुष गटात नोवोक जोकोविचनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव याचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान विभागानं कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि करैकल या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागातून तर छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आज उत्तराखंड, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या गांगेय क्षेत्र तसंच लक्षद्वीपमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवाई संपर्क व्यवस्था अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या उडान योजनेअंतर्गत पश्चिम बंगालमध्ये 4 नवीन विमानतळ उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार होणार आहे. हा करार कोलकाता इथं केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केला जाईल. ही प्रस्तावित विमानतळ पुरुलियामध्ये 4, पश्चिम मेदिनीपूरमध्ये कलईकुंडा, दक्षिण दिनाजपूरमध्ये बालुरघाट आणि अलीपूरद्वारमध्ये हासीमारा इथं उभारली जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार आणि पंजाबमध्ये प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 17 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण एकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे चला दोस्त हो बोलो काही हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत राहा.
1: मंडळी, आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे असं आमच्याकडनं गप्पांमध्ये कधी ना कधीतरी तुम्हाला हे वाक्य ऐकायला मिळतं, पण अगदी खरं आहे. आपण भारतीय 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो, पण आजचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आज जागतिक शिक्षक दिन आहे. अर्थात त्यामागचं कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यावर्षीची जी संकल्पना आहे ती अशी आहे, शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. अर्थात ज्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारलेला आहे आणि जे उत्तमोत्तम विद्यार्थी घडवण्याचं कार्य करतायत, तेव्हा आपलं भविष्य घडवतायत जी मंडळी, त्यांना सहकार्य करणं हे आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे, नाही का? पण शाळा म्हटली की जसे आपल्याला शिक्षक आठवतात, तो वर्ग आठवतो, आणि मग आपले मित्रमैत्रिणी आठवतात, आपली बसायची जागा ही नेमकी फिक्स असते. एक तर ती आपण ठरवलेली असते, किंवा मग एखाद्या वेळेला शिक्षकांच्या हातात असतं, मग ते ठरवतात हां तू ह्या रांगेत इथे बस हां, किंवा मग दर आठवड्याला ते रोलिंग जे आहे ना ते सतत सुरू असायचं. असो, ह्या सगळ्या गमती जमतीचा भाग सोडला तरी सुद्धा काही शिक्षक हे कायम आपल्या लक्षात राहतात. अर्थात त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे, किंवा तसंच ते समजावून सांगायचे, किंवा अगदी पूर्वी काही शिक्षक हे खूप कडक आणि शिस्तप्रिय असे होते, काही शिक्षक हे खूप छान समजून घ्यायचे, गोडू गुलाबीनं थोडं समजवायचे. या अशा अनेक कारणांमुळे हे शिक्षक कायम आपल्या लक्षात राहिलेले आहेत. तर मंडळी, तुम्ही आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात ते असं आहे की आपण तुमचे आवडते कोणते शिक्षक होते हे तर घेतलेलंच आहे, पण काही शिक्षकांचे संवाद जे आहे ना ते कायम ठरलेले असायचे. एखादे शिक्षक वर्गात आल्यावरती चला मग मुलांनो पुस्तकाचं पान उघडा, किंवा मग चला गणिताचा अभ्यास मला दाखवा लवकरात लवकर, चला मग गृहपाठाची वही आणली की नाही सगळ्यांनी, चला आता एका रांगेत उभे राहा, अशी काही शिक्षकांची वाक्यं नाही ठरलेली असायची. तर तुमच्या आठवणीतल्या शिक्षकांची अशी कुठली वाक्य ठरलेली होती ते एक वाक्य तुम्ही आज मला सांगणार आहात शिक्षकांच्या नावासकट. आहे की नाही खूप इंटरेस्टिंग प्रश्न? चला तर मग लवकरात लवकर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि अर्थात उत्तर देण्यासाठी तुम्हाला लागणार आहे दूरध्वनी क्रमांक आणि व्हॉट्सॲप क्रमांक. दूरध्वनी क्रमांक आहे 45-15-41-32 आणि 45-15-41-33. STD कोड आहे 022. व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86-57-66-10-71. तर मग चला लवकरात लवकर मला फोन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळवा.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे, आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही।
1: म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात की नाही मौखिक परंपरा होती, म्हणजे जेव्हा लिहायला किंवा लेखनाचा अक्षराचा शोध लागला नव्हता तेव्हा निव्वळ मौखिक ह्याच्यातूनच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे ज्ञान आहे ते दिलं जायचं, आणि याच्यासाठी गुरु परंपरा किंवा गुरुकुलात जाऊन राहणं हे खूप खूप महत्त्वाचं होतं त्या काळामध्ये। आणि वैदिक शिक्षण पद्धती होती, आणि मग हळूहळू काळ बदलत गेला आणि मग वेगवेगळी आपल्याला विद्यापीठं जी आहेत ती भारतात आणि भारताबाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। आत्ता आपण काही भारतातल्या विद्यापीठांबद्दल बोलणार आहोत, आणि प्राचीन भारतातील अनेक सुप्रसिद्ध विद्यापीठ आहे आणि त्यांचा उल्लेख देखील आजही तितक्याच मानानं सन्मानानं केला जातो। त्यातला एक विद्यापीठ म्हणजे नालंदा विद्यापीठ विश्वविद्यालय म्हणून ज्याकडे पाहिलं जातं, हे जगातलं सगळ्यात मोठं निवासी शिक्षण केंद्र मानलं जायचं आणि इथे विज्ञान, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि इतरही अनेक गोष्टींचं शिक्षण हे दिलं जायचं, आणि अनेक ठिकाणाहून इथे विद्यार्थी खरं तर यायचे शिकण्यासाठी। तसंच तक्षशिला विद्यापीठ आहे जे सध्या पाकिस्तानात आहे, हे भारतातलं पहिलं विद्यापीठ किंवा हे जगातलं पहिलं विद्यापीठ मानलं जातं जिथे महान अर्थतज्ञ चाणक्य आणि व्याकरणकार पाणिनी यांनी इथं शिक्षण घेतलं आणि

तसंच ते शिक्षण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जसं मी मगाशी उल्लेख केला तसा देण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं. त्यानंतर विक्रमशिला विद्यापीठ आहे, आपण या सगळ्याबद्दल बोलणारच आहोत. पण इथे मला छान छान अभिप्राय अनेकांनी कळवलेले आहेत. तुम्हाला मी विचारलं होतं की काही शिक्षक आणि त्यांची वाक्यं जी आहेत ती खूप फेमस असतात, की शिक्षकांचं नाव न घेता आपण त्यांचं नुसतं ते एक वाक्य जरी आपण उच्चारलं तरी कळतं की आपण नेमकं कोणत्या शिक्षकांबद्दल बोलत आहोत ते. मिलिंद टिपणीसांनी सांगितलं की त्यांचे रसायनशास्त्राचे सर होते शिर्के सर म्हणून, ते एक खडूचा असा जो वरचा तुकडा किंवा टोक असं ते हळूच तोडायचे आणि ते हवेत भिरकवायचे आणि मग त्या पुढच्या खडूने ते वर्गात येऊन रसायनशास्त्र हे नाव ते खास इंग्रजीमध्ये लिहायचे आणि मग ते तो धडा किंवा त्याच्यात जे काही प्रयोग असायचे ते शिकवायला ते सुरुवात करायचे. तर त्यांची ही जी लकब आणि ही जी सवय आहे ती त्यांच्या कायम लक्षात राहिलेली आहे. दीपा पालकर असं म्हणतायत, अगं माझी राणी तू गृहपाठ केलास का, असं चौथीचे गणिताचे सर जे आहेत ते नेहमी विचारायचे असं त्यांचं म्हणणं आहे. विजेंद्र घाटोळ यांनी कळवलेलं आहे की त्यांचे जे शिक्षक होते ते कायम घाटोळ असं गुड बॉय असं म्हणायचे ते अभ्यास करून झाला की. तर इथे अनेक जण बघूया काय काय म्हणत आहेत ते, की त्यांना खूप छान वाटतंय हे कार्यक्रम ऐकताना सुद्धा. नीलांबरी कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे की त्या निवृत्त शिक्षिका आहेत, 36 वर्ष त्या क्षेत्रामध्ये होत्या आणि त्यांच्या शिक्षिका मीरा भागवत यांनी उत्तम इंग्रजी शिकवलं आणि खूप छान वाटलं. आणि अंडरस्टँड हा त्यांचा कायम शब्द असायचा आणि त्याच्यामुळे मजा वाटायची ते ऐकताना सुद्धा. देवराम म्हात्रे यांनी वशेणी इथून कळवलेलं आहे की त्यावेळी त्यांची पहिली बॅच होती आणि त्यांचे गणिताचे जे शिक्षक होते माने सर, हे गणित सोडवून झाल्यावर मुलांना कळलं की नाही तर ते विचारायचे प्रत्येक वेळेला कळलं की नाही गणित, असं त्यांना सवय होती. प्रमोद राऊत यांनी धाराशिव इथून त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. सुनील स्वप्नाली जोशी यांना यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. त्यांचे डांगे सर जे होते चौथीत असतानाचे, त्यांनी कळवलं की काय मग तुझा अभ्यास असा कसा होणार आता पुढे. शिक्षकांना सुद्धा काळजी असायची आणि मग त्या काळजीपोटीच ते असे म्हणायचे. पीटर डाबरे यांनी वसे इथून कळवलं की त्यांचा त्यांचे सर होते जे जावळे सर, ते होमवर्क तपासायचे आणि नाही आणलं तर जोपर्यंत होमवर्क नाही तोपर्यंत ते कंपल्सरी करायला लावायचे वर्गात बसायला राहून. तशा अनेक आठवणी आहेत अनेक श्रोत्यांच्या. चला तर मग एक छानसं गाणं ऐकूया आणि मग या पुढच्या आठवणींकडे आपण वळूया.

मंडळी प्रणव शिंदे, राजेंद्र परमार, गौतम भिंगारडे यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. रजनीकांत रघुनाथ पाटील हे म्हणतात की त्यांना सातवीला सोनावणे गुरुजी होते आणि ते वर्गात आले आल्या म्हणायचे की काय मग विषयाला सुरुवात करू का. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतात की त्या कॉलेजमध्ये असताना त्यांना तुळजापूरकर नावाचे प्रोफेसर होते आणि ते नेहमी क्लासमध्ये आल्यावरती स्माइलिंग फेस म्हणत असत, त्यामुळे ते नेहमी त्या ह्याने सुरू करायचे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एक छान उत्साह निर्माण व्हावा यासाठी. प्रकाश शिंदे यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे आपल्याला. बघूया आपले अजून श्रोते काय म्हणतात ते. प्रज्ञा मानकामे तसंच यशवंत आडमुठे म्हणतात की गृहपाठ झाल्याशिवाय त्यांचे एस पी उंदे सर होते ते उद्याचा अभ्यास असं न म्हणता उद्याचा अभ्यास मुद्दामून म्हणायचे का, तर विद्यार्थ्यांना लक्षात राहावं की आपल्याला उद्याचा अभ्यास करायचा आहे. किशोर करंजकर पुणे इथून म्हणतात की त्यांचे गणिताचे बुरांडे सर होते, त्याने गृहपाठ नाही केला की म्हणायचे काय मग रात्री काय खाल्लंस, अभ्यास का नाही झाला असं ते विचारायचे. शुभदा यांनी पुणे इथून कळवलेलं आहे की त्यांचे भाऊ आणि वहिनी हे

गणित आणि विज्ञान हे दोन विषय शिकवतात आणि ते अक्षरशः दिवस रात्र विद्यार्थ्यांबरोबर एवढे बिझी असतात की आजचा कार्यक्रम ऐकताना त्यांना क्षणोक्षणी त्यांचीच आठवण येते. प्रकाश कुलकर्णी, किशोर पेडणेकर, ओंकार काटकर, विजेंद्र घाटोळ, प्रिया फाटक यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. मंगेश म्हात्रे म्हणतात की त्यांना खूप छान शिक्षक लाभले, त्याच्यामुळे ते खूप खुश होते आणि क्रिकेट खेळायला मैदानावर एक शिक्षक होते शिकवायला, ते सुद्धा खूप छान शिकवायचे. आपल्याला कळलेलं आहे यश सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा इथून, ते नेहमी त्यांच्या शिक्षकांना असा उल्लेख केला आहे की ते खास मालवणी ठसक्यामध्ये मुलांना म्हणायचे शांत बसा, तुझा अभ्यास झाला की नाही, घरून अभ्यास करून आला की नाही, असं छान त्या ठसक्यामध्ये ते बोलायचे. फिरोज सिंगापुरिया, अशोक पाटील वरळी इथून, विठ्ठल मसलेकर, श्रीपाद जोशी यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. खूप खूप धन्यवाद मंडळी. आणि आपण वेगवेगळ्या आज विद्यापीठांबद्दल जाणून घेतलं, याच्यामध्ये शारदा विद्यापीठ आहे, मुंबई विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, नाशिकचं आहे, अशा अनेक विद्यापीठांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. चला तर मग आता घड्याळसुद्धा आपल्याला दर्शवायला लागलेला आहे, आपल्या कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे. आणि खूप खूप धन्यवाद मंडळी, इतका छान तुम्ही अभिप्राय इथे कळवले. ठीक, 3 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र मराठीतून आणि त्यानंतर पुन्हा आपली भेट होणारच आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 वर्षांसाठी व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनांचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. भारत स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भात कराराचा यात समावेश आहे. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग तसंच स्विस नॅशनल सायन्स फाउंडेशन यांच्यात सामंजस्याच्या उद्देशपत्रावरही स्वाक्षरी करण्यात आली. तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि झुरिक युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस यांच्यात नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी अंमलबजावणी व्यवस्थेवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. भारतीय निर्यातीसाठी स्वित्झर्लंडमध्ये बाजारपेठ वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधली गुंतवणूक अधिक सुलभ करण्यासाठी भारत आणि स्वित्झर्लंडने आज अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय कृषी उत्पादन, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची स्वित्झर्लंडला निर्यात वाढायला मदत होईल, असं ते म्हणाले. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान, जैवविज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल, असं त्यांनी सांगितलं. लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधींची क्षेत्र आज दोन्ही देशांनी निश्चित केल्याचं ते म्हणाले.
1: आज हमने मिलिट्री एक्सचेंज और डिफेंस प्रोडक्शन में सहयोग की नई संभावनाओं की पहचान की. न्यूक्लियर एनर्जी में सहयोग को और प्रगाढ़ करने पर भी सहमति बनी. वाराणसी का रोपवे, नोएडा का जेवर एयरपोर्ट और पहाड़ी क्षेत्रों में रेलवे तथा टनलिंग प्रोजेक्ट हमारे इंफ्रास्ट्रक्चर सहयोग के उज्ज्वल उदाहरण है. इस सहयोग को सुदृढ़ करने के लिए आज हमने ट्रांसपोर्ट, मोबिलिटी और इन्फ्रास्ट्रक्चर पर एग्रीमेंट किया है.
0: तत्पूर्वी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांचं आज सकाळी 3 दिवसीय भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना देण्यात आली. पार्मेलिन यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. त्यात संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला एक संस्था म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण द्यावं, असं न्यायालयानं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमतानं किंवा बहुमत

त्यानं होणं अपेक्षित असून ते तसेच होतात असं आपण गृहीत धरलं होतं असंही न्यायालयानं नमूद केलं. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरात आढळून आलं तर ते निर्णय रद्द ठरवण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. आमदारांचे विशेष अधिकार आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या परिणामांच्या तरतुदीचा विचार करताना सिद्धांत

0: न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य वाघची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव, याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 दर कपात करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी.
1: प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 एप्रिल 2015 रोजी करण्यात आला. छोट्या व्यापाऱ्यांना व्यावसायिक गरजांसाठी सुलभ आणि विनातारण कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची विभागणी शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा 4 श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या श्रेणीत 50,000 रुपयांपर्यंत, दुसऱ्या श्रेणीत 50,000 ते 5 लाख रुपये, तिसऱ्या श्रेणीत 5 लाख ते 10 लाख आणि चौथ्या श्रेणीत 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठ्याची तरतूद या योजनेत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा अर्ज जनसमर्थ पोर्टलद्वारे ऑनलाईन सुद्धा भरता येऊ शकतो. गेल्या 11 वर्षात 39 लाख कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा या योजनेअंतर्गत करण्यात आला असून त्यातल्या 66% लाभार्थी महिला उद्योजिका आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नये यासाठी महापौर ऋतू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. अनधिकृत बॅनर्स फलक लावले जाऊ नयेत यासाठी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांना त्या महापौर आवाहन करणार असून सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं रीतसर परवानगी दिलेल्या अधिकृत जाहिरातींवर परवाना क्रमांक, मुदत, प्रिंटरचं नाव आणि अधिकृत QR कोड छापणं बंधनकारक असेल. गस्ती पथक किंवा सामान्य नागरिक हा QR कोड स्कॅन करून परवान्याची सत्यता तपासू शकतील. QR कोड नसलेला कोणताही फलक, बॅनर, पोस्टर आदी अनधिकृत मानून त्वरित जप्त केला जाईल. वारंवार अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स आणि पोस्टर्स आदी छापणारे प्रिंटर्स, कंत्राटदार आणि एजन्सींवर केवळ दंड न आकारता त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकलं जाईल. राज्यातल्या सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. व्यावहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2027 स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे या कालावधीचा उपयोग मराठी भाषा शिकण्यासाठी करावा. या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळेल असं गृहीत धरू नये असा इशारा त्यांनी दिला. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. सतीश चव्हाण याआधी 3 याच मतदारसंघातून आमदार होते. व्हिएतनाम इथं झालेल्या 19 ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत सामंजस्य करार. 5 व्हिसा मिळणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा

नकार. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. आणि मुंबईतल्या अनधिकृत फ्लेक्स बॅनर विरोधात महापौरांची विशेष मोहीम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे सप्तरंगी साथ हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका। सप्तरंगी साथ म्हटलं की कसं छान असं मस्त रंगतदार असं काहीतरी वाटतं, नाही का? हा, पण ह्या रंगसंगतीला छान एखादा असा आकार असेल किंवा ते बघताना असं खूप प्लेझंट वाटलं तर हा आजचा दिवस देखील तितकाच छान असा आहे, कारण आज वर्ल्ड किंवा इंटरनॅशनल आर्किटेक्चर डे आहे। अर्थात आर्किटेक्चरचं म्हटलंस बरोबर आपल्या डोळ्यासमोर एखादं घर येतं, छान इंटिरियर त्याचं खूप छान आहे असं, एखादं ऑफिस येतं किंवा मग एखादी शाळा येते, अशा अनेक गोष्टी येतात। हल्ली तर मॉलसुद्धा खूप छान इतक्या पद्धतीने बनवलेले असतात की आपण खास ते बघायला जातो की त्याची रचना नेमकी कशी केलेली आहे ते। तर ह्या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, ते म्हणजे आजच्या आपल्या सप्तरंगी साथमध्ये, आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका।

तर मंडळी, आज आपण अशा काही आर्किटेक्ट किंवा आर्किटेक्चर हे जी मंडळी आहेत काम करणारी, त्यांच्या आयुष्याशी निगडीत असं काही छान असे मस्त मस्त डॉक्युमेंटरीज आहेत, आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. आणि खूप सुंदर आहे, म्हणजे एखाद्या वेळेला आपण त्यांच्याकडे जातो किंवा मग आपल्याला कोणीतरी सुचवतं की अरे खूप छान आहे हा त्यांचे, ते आपल्याला इतकं छान समजावून सांगतात ते आर्किटेक्चर, किंवा ह्या ठिकाणचं आर्किटेक्ट बघ किती सुंदर केलं आहे आपण आपल्या असं घरी केलं तर, असं जे काही असतं. पण त्यामागे त्यांचा असणारा अभ्यास, त्यांचे विचार, किंवा समोरचा जो काही क्लायंट आलेला असतो त्याला समजून घेणं, आता बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये असतात. फक्त घर नाही, शाळा, ऑफिस, ऑफिसेसमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. मग ते ऑफिस नेमकं कुठल्या प्रकारचं आहे, त्याचं नेमकं जो एरिया आहे म्हणजे ते अगदी शहरातल्या भागात आहे की थोडं गावाकडे आहे का थोडं शहरापासून लांब आहे, अशा अनेक अनेक अनेक गोष्टींचा विचार आणि खूप बारकावे ह्याच्यामध्ये असतात. जागा कुठेही वाया जाता कामा नये, किंवा कसं ते तुम्ही छान युटिलाइज करता हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार ह्याच्यामध्ये केला जातो. तर एक खूप सुंदर असा आपण म्हणू की एक सिनेमा आला होता आर्किटेक्ट नावाचा, आणि 2016 हा आला होता. जोनाथन पार्कर यांनी हा दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे आणि हा माइल्स मॉस नावाच्या एका आर्किटेक्टच्या आयुष्याभोवती हा सिनेमा खरं तर फिरतो. त्याच्यासमोर एक विवाहित जोडपं असतं आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातलं घर कसं आहे आणि त्यांना काय काय हवं आहे हे ते समोरून समजावून सांगत असतात. आणि खूप हलकी फुलकी अशी ती विनोदी कथा आहे खरं तर. पण आर्किटेक्ट, मी तुम्हाला आत्ता म्हटलं तसं की याकडे कसं बघतो तो, त्यावर कसं भाष्य करतो, किंवा त्यांना नेमकं काय हवं आहे आणि ते तो त्याच्या कलाकृतीमधून देण्याचा कसा प्रयत्न करतो आणि देतो का तो खरोखर, हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा जो आहे तो अवश्य बघा. तसंच एम्स आर्किटेक्ट अँड द पेंटर अर्थात जेम्स फ्रँको यांनी हा दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे, माहितीपट आहे मुळात हा. हा चार्ल्स आणि रे एम्स या पतीपत्नीच्या आयुष्यावर आधारित आहे. एकीकडे त्यांच्याकडे आधुनिकपणा किंवा जे आत्ता लेटेस्ट काही चालू आहे अशा सगळ्या गोष्टी, आणि इकडे सर्जनशील आपण आहोत. एक माणूस म्हणून आपण जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघतो तर आपल्या घरातला कोपरा देखील आपल्याला तसाच हवा असतो, आणि मग आपलं जे काही रोजचं काम आहे ते ह्या सगळ्यासाठी काही घरात सोयीसुविधा असणं, किंवा मग कुठेतरी आपण म्हणतो की मला माझी स्पेस हवी हां असं म्हणत काही महत्त्वाच्या गोष्टी, किंवा सिनेमाला होता तेव्हा 2011 हे साल होतं, पण त्यावेळच्या किंवा त्यावेळी असणाऱ्या काही लेटेस्ट गोष्टी ह्या सगळ्याचा ह्या सिनेमामध्ये समावेश करण्यात

आला होता. अशा वेगवेगळ्या गोष्टींना, सिनेमांना आपण आज स्पर्श करणार आहोत की किती छान छान सिनेमे आहेत, किती वेगळा विचार घेऊन यांनी हे सिनेमे मांडलेले आहेत खरं तर. मंडळी आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, थोडासा वेगळा आहे बरं का, की तो असा आहे की तुम्हाला तुमचं घर म्हणा किंवा तुम्ही कुठे बाहेर जाल किंवा बरेच जण गावचं घर असतं किंवा एखाद्या ठिकाणी आपण रिसॉर्टवर जातो आणि तिथे आपल्याला पुन्हा पुन्हा जायला आवडतं, तर असा कुठला असा तो छान कोपरा आहे जो तुम्हाला खूप निवांत आणि शांत वाटतो बरं, कुठलाही ऋतू असू दे, कुठलाही काळ असू दे, सुखदुःखाचा प्रसंग असू दे, पण तुम्ही त्या ठिकाणी उभं जरी राहिलात ना 2 मिनिट तरी तुम्हाला खूप शांत आणि निवांत असं वाटतं. तर तुम्ही आज त्या कोपऱ्याबद्दल सांगणार आहात किंवा तुम्ही कुठे बाहेर जाल तर त्या हॉटेलमधला तुम्हाला त्या खोलीतला तुम्हाला ती एक पर्टिक्युलर जागा खूप आवडली असेल आणि ती तुमच्या अगदी मनात त्या जागेने घर केलं असेल, मग ती बाल्कनी असेल, एखाद्या भिंतीला तुम्ही अगदी छान टेकून बसला असाल किंवा एखादी खुर्ची असेल तिथे असणारी, कुठलीही जागा, तर मंडळी लवकरात लवकर कळवा. व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 32 आणि 45 15 41 33. एस टी डी कोड आहे 0 2 2.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग.
3: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
4: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
3: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
5: मंडळी, खरं तर आर्किटेक्ट म्हटलं की फक्त घर किंवा हॉटेल एवढ्यापुरतंच आहे का तर नाही, कधीतरी आपल्याला त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या कलाकृती आपण त्या अक्षरशः वेड लागल्यासारख्या बघत राहतो आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या आपल्या डोळ्यांनी बघतो तेव्हा आपल्याला याचा अनुभव येतो. 2015 असाच एक माहितीपट एक डॉक्युमेंटरी फिल्म आली होती, त्याचं नाव होतं द इन्फिनिटी हॅपीनेस. आणि याच्यात त्यांनी असं छान काय म्हणू आपण त्याला, त्याने ती गोष्ट इतकी छान पद्धतीने मांडली होती की इला बेका आणि लुईस लेमोइन यांनी ती दिग्दर्शित केलेला हा माहितीपट आहे. ह्याच्यामध्ये डॅनिश वास्तुविशारद ब्यार्के इंग्लिस यांच्या कार्यावर तो खरं तर आधारित आहे.

की वास्तू विशारदाची मुलाखत घेण्याच्या ऐवजी त्या दिग्दर्शकाने कोपनहेगन मधल्या 8 या गृहनिर्माण प्रकल्पात राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवनाचे चित्रण करणं त्यांनी पसंत केलं होतं. आणि मग तिथे राहणारे रहिवासी, त्यांचे अनुभव किंवा त्यांच्या ज्या काही कथा आहेत ते हे सगळं मांडायचा प्रयत्न करतात. किती छान कल्पना आहे बघा, की आपण एखाद्या डॉक्युमेंटरीमध्ये बघतो की एखाद्या व्यक्तीची ती मुलाखत असते आणि मग मध्ये मध्ये आपण त्यांनी केलेल्या कार्याचे काही छोटे छोटे आपण अनुभव त्यांचे ते प्रत्यक्ष दर्शनकडून करतो. इथं नेमकं त्यांनी उलटं केलं होतं. हा एक प्रयोगशील सिनेमा म्हणून खरं तर ह्याकडे पाहिलं गेलं आणि अनेक जाणकारांनी ह्याला खूप मोठी पसंती दिली होती. 2014 आलेला द ग्रँड बुडापेस्ट हॉटेल हा सगळ्यात सर्वोत्तम डॉक्युमेंटरी म्हणून ह्याकडे खरं तर पाहिलं जातं. वास्तुविशारदांसाठी सुद्धा ही एक महत्त्वाची डॉक्युमेंटरी किंवा एक महत्त्वाचा हा डॉक्युमेंटरी माहितीपट म्हणून ह्याकडे पाहिलं जातं. की एखादं काम किंवा एखादं कंत्राट ज्याला आपण म्हणतो की ते मिळावं यासाठी खूप स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. सोपं उदाहरण सांगते तुम्हाला, त्रिशूल नावाचा सिनेमा तुम्हाला आठवतोय का बघा, याच्यामध्ये त्यांच्या सतत कॉम्पिटिशन असायची की अरे आता कोणाला मिळणार आहे ते कॉन्ट्रॅक्ट. आणि मग एकीकडे अमिताभ बच्चन आणि मग त्याचे प्रतिस्पर्धी आणि मग त्यांच्यातले ते वादविवाद. अर्थात चित्रपटाची कथा थोडी वेगळी होती संजीव कुमार आणि हे सगळ्यांची, पण इतकी ते अटीतटीचं ते कॉन्ट्रॅक्टदारांचं ते असतं की कसं ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळायला हवं ह्याच्यासाठी. आणि मग हा एकमेव व्यवसाय कसा आहे की इथे खूप तीव्र स्पर्धा होते आणि मग ती स्पर्धा ती किती ती शिगेपर्यंत पोहोचते. आणि मग त्या युरोपमधलं ते वातावरण 2014 आधीचं आणि त्या संदर्भातलं सुद्धा. आणि मग खूप छान आणि मग मैत्री त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळं चित्र आपल्याला खरं तर ह्याच्यामध्ये अनुभवायला मिळतं. तसंच ग्रँड हॉरिझोनेट अराउंड द डे इन 80 वर्ल्ड्स असा हा सिनेमा आहे. आणि 3 वर्ष सतत त्यांनी साहित्य गोळा केलं आणि अर्बन थिंक टँकचा हा सिनेमा आहे. एक सत्य कसं प्रदर्शित करता येईल असं त्यांनी ते डोळ्यासमोर ठेवलं होतं. आणि अगदी दिल्ली किंवा बोगोटा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जगाच्या सहलीवर घेऊन जाणारा हा सिनेमा आहे खरं तर. तसंच द कॉम्पिटिशन 2013 आला होता, हा सुद्धा खूप वेगळाच सिनेमा आहे. आणि द ह्युमन स्केल 2012 आला, खूप खूप खूप अप्रतिम असा हा माहितीपट आहे. आंद्रेयास डालगार्ड असं दिग्दर्शकाचं नाव आहे आणि हा एक माहितीपट आहे जो एका नगररचनेवरती लक्ष केंद्रित करतो आपलं. म्हणजे नेमकं काय ती की नगररचना कशी असायला हवी किंवा त्याकडे एक माणूस म्हणून कसं बघतो किंवा एक वास्तुविशारद आणि प्राध्यापक असलेल्या जॉन गेहल यांच्या 40 वर्षांच्या त्या एका मानवी वर्तनाचा अभ्यास त्यामध्ये खरं तर केला गेलेला आहे. शहरांची आणि माणसांची पाहणी करून त्यांनी असं मत मांडलं आणि सध्याची शहरं ही परस्पर संवादाला पूरक ठरत आहेत का, तर हो किंवा नाही हे उत्तर तुम्हाला मिळतं जेव्हा तुम्ही हा स्वतः जाऊन सिनेमा बघता तेव्हा. आणि ह्यामध्ये मानवी गरजांचा विचार करून जी शहरं उभारण्यात आली किंवा शहराचा विकास त्या पद्धतीने झाला हे ह्यामध्ये खूप छान पद्धतीनं अधोरेखित केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरंच ह्युमन स्केल हा सिनेमा की एखादं शहर कसं असतं किंवा त्यामध्ये काय काय बदल हे खास माणसांच्या चॉईस किंवा त्यांच्या आवडीनिवडीनुसार कसे आहेत हे समोर ठेवून केलं गेलेलं आहे. आपल्याला अनेक मंडळींना मी विचारलं होतं किंवा तुम्हाला सुद्धा सगळ्यांनाच की तुम्हाला असा कुठला कोपरा आहे जो खूप भावला आहे, तुम्ही कुठे पिकनिकला गेला असाल तेव्हा किंवा तुमच्या घरातला असेल तर तो सुद्धा, की तो तुमच्या कायम मनात आठवणीत राहिलेला आहे. वसुमती ठोसर यांनी कळवलेलं आहे की त्या पुण्याला गेल्या होत्या आणि एका ओळखीच्यांकडे त्यांच्या बाल्कनीमध्ये एक झोपाळ आहे, त्यांना तिथे इतकं शांत आणि निवांत वाटलं ना की त्या खूप खुश झाल्या होत्या तिथे बसून. आपल्याला आत्ता कळवलेलं आहे अर्चना जोगळेकर यांनी त्यांच्या घराचं अंगण आहे, त्यांनी खरं तर फोटोज पाठवला, खूप छान निवांत शांत असं त्यांना ते वाटतं, खूप सुंदर त्यांनी फोटो पाठवलेला आहे. शुभलक्ष्मी मस्तकार त्यांना शांतता हवी असेल किंवा काही
घरामधला हॉल खूप आवडतो असं त्यांनी कळवलेलं आहे. सुनील स्वप्नाली

जोशी यांनी कळवलेलं आहे रत्नागिरी इथून की अगदी घराच्या बाहेर विहीर आहे, एका बाजूला तुळशी वृंदावन आहे आणि सगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत आणि इतकं छान वाटतं. आणि जवळूनच जाणारा मुंबई गोवा महामार्ग आहे त्यामुळे निवांतपणाही असतो आणि वेळ कसा जातो हे सुद्धा कळत नाही. स्मिता विवेक नेवालकर आणि ह्यांनी त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. किशोर पेडणेकर म्हणत आहेत की एखादी रूम पूर्ण अशी हवी तशी रंगवून टाकावी आणि मातीची भांडी आणि चूल गॅस शेगडी असं इतकं छान त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की त्यांच्या मनासारखा तो कोपरा असावा. आपल्याला प्रणव शिंदे यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय इथे कळवलेला आहे. संदेश सावंत यांनी त्यांची जुनी लाकडी खुर्ची आणि तो कोपरा रात्री आणि मस्त निवांतपणा त्यांना तिथे अनुभवायला मिळतो असं त्यांनी कळवलेलं आहे. अजूनही अनेक आपले श्रोते कळवत आहेत, त्यांचे अभिप्राय लवकरात लवकर कळवा. ऐकूया एक छान असं गाणं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर। रसिक हो, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, आपण ऐकत आहात 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। तर मंडळी, आपण या वेगवेगळ्या सिनेमांबद्दल बोलत आहोत आणि इतके छान छान अभिप्राय मला सगळी मंडळी इथे कळवत आहेत। असंच एक छान असा सिनेमा येऊन गेला, त्याचं नाव होतं आर्किकल्चलर, जो एक माहितीपट आहे। आणि जी मंडळी किंवा जे विद्यार्थी अगदी शेवटच्या वर्षामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एक स्टुडिओ आधारित डिझाईनचं शिक्षणाचं ते परीक्षण करण्याचा अनुभव ते घ्यायचा प्रयत्न करतात। म्हणजे काय असतं की त्यांना एखादा स्टुडिओ दिला जातो, तिथे काम कसं करायचं किंवा तिथे तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही कशी निर्माण कराल, मग तिथे त्यांचे जे काही आपण म्हणतो की बोलणं होतं, संवाद ज्याला आपण म्हणतो, किंवा प्रतिक्रिया येतात, त्या खूप महत्त्वपूर्ण जेव्हा आपण हा सिनेमा बघतो तेव्हा ह्या जाणवतात। असाच 2011 एक आला होता सिनेमा, त्याचं नाव होतं मेडियन रास नावाचा, जो गुस्तावो टोरेटो यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे। हा शहरी जीवन, सामाजिक अंतर आणि जी भिन्नता आपल्याला दिसून येते या सगळ्यावर तो भाष्य करणारा खरं तर सिनेमा आहे। शहरांमध्ये इमारतीच्या भिंतीच नाही तर शहरातलं जे वातावरण असतं, जे लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्यात एक भिंती आहेत वेगवेगळ्या, आणि मग ते संवाद साधण्यापासून एकमेकांमध्ये मिसळणं, ह्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात किंवा ते अडथळे रोखणं, आणि मग अशा एका वेगळ्याच तो दृष्टिकोनातून सिनेमा जो आहे तो बनवला गेलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये काही पात्र जे आहेत ते खूप महत्त्वाची आहेत, कॅरेक्टर्स जे आहेत ती मार्टिन आणि मारियाना, एक वेब डिझायनर आहे आणि दुसरा वास्तुविशारद आहे। शेजारी राहून कधीच ते एकमेकांना भेटले नाहीत, पण त्यांनी एकाकीपणा अनुभवलेला आहे, आणि मग त्यांचं ते एकाकीपणाने अनुभवलेलं जे आयुष्य आहे ते स्वतंत्रपणे जगतायत, म्हणजे शेजारच्या खोलीमध्ये कोण राहतो हेच मुळात माहीत नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांची एक पॅरेलल स्टोरी चालू आहे आपापली। ह्याच्यातनं आपल्याला कळतं की त्या भिंती ज्या आहेत त्या नेमक्या कुठे आहेत त्या। तर बघूया आपले श्रोते काय म्हणतायत, काय काय त्यांचे अनुभव आहेत याविषयी आता आपण जाणून घेऊया। नीलांबरी कुलकर्णी यांनी कळवलं की त्या ऋषिकेश इथे गेल्या असता एका हॉटेलमध्ये खूप छान अशी रूम होती, त्याची खिडकी खूप त्यांनी छान अशी सजवलेली होती, आणि तिथूनच त्या बाहेर गंगा बघू शकत होत्या, आणि बराच वेळ त्यांनी तिथे घालवला, खूप मस्त वाटलं त्यांना तिथे, खूप छान असं, इतकं छान वाटतं ना एखाद्या ठिकाणी गेल्यावरती। श्रीपाद जोशी यांनी कळवलं की त्यांच्या गच्चीमध्ये झोपाळा आहे आणि खूप शांत वाटतं त्या झोपाळ्यावर बसल्यावर। चंद्रशेखर मुळेकर म्हणतायत ठाणे इथून की त्यांना आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे खूप आनंद वाटतोय। दीपा वालकर यांचं असं म्हणणं आहे, त्यांच्या घरातला फुलबागेचा जो कोपरा आहे तिथे गुलाब आणि मोगरा आहे तो त्यांना अतिशय भावतो। विजयालक्ष्मी शेट्टी, त्यांची मैत्रीण आहे शालिनी मोहिते, हिच्या घरी त्यांना नेहमी जायला आवडतं कारण त्यांचा बंगलो हा खूप रंगीबेरंगी फुलांची झाडं ह्यांनी खूप बहरलेला आहे, आणि त्यांच्या घराजवळच त्या राहतात त्यामुळे त्यांना तिथे जायला बऱ्याचदा आवडतं। अलका अल्मेडा म्हणतात की त्यांच्या घरातल्या हॉलमध्ये खिडकीच्या जवळ त्यांना बसायला खूप आवडतं कारण जो येईल त्याला तिथेच आवडतं, खूप हवेशीर आणि अशी छान मोकळी खिडकी आहे ती। आपल्याला कळलं आहे रजनीकांत पाटील यांनी की त्यांच्याकडे एक आराम खुर्ची आहे, तिकडे त्यांना बसायला खूप आवडतं। तसंच आपल्याला कळलं आहे सुखदा जोशी म्हात्रे यांनी की माझ्या आईचा लोणावळा इथे बंगला होता, तिथे पावसाळ्यात खूप मजा यायची, खिडकीतून ढग दिसायचे आणि दुसरी खिडकीतून ते निघून जाताना सुद्धा पाहण्यात खूप वेगळीच मजा होती। प्रतिभा पाटील यांनी कळवलेलं आहे की त्यांनी काही लेखकांच्या नावांचा इथे उल्लेख केलेला आहे, तसंच ब्रिटिश काळातल्या काही इमारतींचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे की किती छान त्यांनी पुढचा विचार करून त्या इमारती बांधलेल्या आहेत। विजेंद्र घाटोळे यांनी कळवलं की खूप छान वाटतंय आणि चहाचा आनंद ते घेत आहेत। श्रेया राऊत योगेश पाटील, कुणाल राऊत या सगळ्यांनी सुद्धा त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत. चला तर म्हणजे एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
3: सिटिझन आर्किटेक्ट सॅम्युअल मॉगबी आणि स्पिरिट ऑफ द रुरल स्टुडिओ, अर्थात सिटिझन आर्किटेक्ट हा खरं तर एक माहितीपट आहे जो ऑर्बन विद्यापीठातले जे प्राध्यापक आहेत मॉगबी सॅम्युअल यांच्या जीवनकार्याविषयी तो सांगणारा हा माहितीपट आहे. आणि मुळात हा विषय नेमका काय आहे किंवा कशाप्रकारे तो उलगडला जाणं गरजेचं आहे, इतक्या छान पद्धतीनं किंवा वास्तुकला व्यवसायाच्या मूलभूत आपण ज्याला म्हणू जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत किंवा तो विषय कसा समजून घ्यायला हवा, इतकं छान या सिनेमामध्ये मांडलेला आहे. इन्स्पेक्शन नावाचा एक आहे, क्रिस्टोफर नोल यांनी लिहिलेला हा आणि दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. वास्तुकला या चित्रपटाचा मुख्य विषय जरी असला तरी वास्तुविशारदांच्या इमारतींची रचना किंवा मग त्यांची एक असणारी क्षमता अशा एका वेगळ्याच विषयाभोवती हा गुंफलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. इन्फिनिटी स्पेस हा खरं तर एक माहितीपट आहे जो 2008 आला होता आणि जॉन लॉर्टन या दूरदर्शी आणि अतिशय प्रतिभावान अशा एका व्यक्तीची कहाणी, त्याचा अभ्यास, हे सगळं ह्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की नेमकं एखादी दूरदृष्टी असणारी व्यक्ती कशाप्रकारे एखाद्या विषयाकडे बघते हे आपल्याला ह्याच्यातून पाहायला मिळतं.

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: तर मंडळी, आतापर्यंत किशोर पेडणेकर तसंच आपल्याला संयोगीता बापट यांनी कळवलेलं आहे की त्यांच्या घराच्या खिडकीच्या तिथे बसल्यात की खूप मस्त मस्त पोपट त्यांना पाहायला मिळतात आणि इथे बसून चहा घ्यायला त्यांना खूप छान वाटतं. आपल्याला अनेक मंडळींचे अभिप्राय कळवलेले आहेत. आपल्याला बालाजी जोंटल यांनी सुद्धा कळवलेलं आहे की त्यांना कार्यक्रम खूप आवडलेला आहे. त्याने आज आपण आर्किटेक्ट या संदर्भामधले काही सिनेमे, काही माहितीपट किंवा हे माहितीपट बनवताना सुद्धा किती गोष्टींचा विचार केला गेला आहे ह्या सगळ्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आहे तुम्ही मला कळवलेलंच आहे. ठीक, 3:58 तुम्ही ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि त्यानंतर आपली पुन्हा एकदा भेट होणारच आहे, ती म्हणजे सांजेच्या पारी या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.
2: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा, गप्पा, ज्ञान, विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
1: बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात तसेच निर्यात आणि गुंतवणूक प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भातला कराराचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना न्यायालयीन पीठानं नोटिसा बजावल्या आहेत. घटनेनं निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नये यासाठी महापौर रितू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. यासाठी सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना त्या आवाहन करणार असून सहकार्यासाठी पुढाकार घेणार आहेत. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 472 अंकांच्या

अंकांची वाढ होऊन तो 72,882 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 133 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 22,555 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. मंडळी, आज सांजेच्या पारी या विषयाला सुरुवात करताना की नाही, मी तुम्हाला एक छोटीशी जरा एक गोष्ट नाही म्हणणार, पण एक छोटीशी तुम्हाला एक सांगू का की तुम्ही तुमच्यासोबत ना थोडेसे रंग, कागद, पेन्सिल हे सगळं की नाही घेऊनच बसा, माझं असं म्हणणं आहे. न जाणो की आजचा आपला ही जी सफर आहे ती करता करता तुम्हाला असं वाटायला लागलं की अरे काहीतरी रंगवायला हरकत नाही, नाही का. चला चला मग आज आपण आपल्या विषयाकडे तर वळूच या. सुरुवातीला आपण ऐकूया जैत्रे जैत या सिनेमातलं रवींद्र साठे यांच्या स्वरातलं हे मस्त असं गाणं.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: मंडळी, मी तुम्हाला म्हटलंय तसं की तुम्ही आज की नाही मस्त मस्त असे रंग घेऊन बसणार आहात, किंवा एखादं तुमच्याकडनं छान असं चित्र नक्कीच रंगवलं जाईल। कारण आज आपण आपली सफरच तशी करणार आहोत सांधेच्या पारीमध्ये की आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतो। आज अशी ठिकाणं आहेत, ऐतिहासिक ठिकाणं आहेत, जिथे भिंतींवर चित्र रंगवलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे त्यांना एक वेगळंच महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि खूप युनेस्कोच्या ह्याच्यामध्ये किंवा वर्ल्ड हेरिटेजमध्ये ह्या सगळ्यांना एक वेगळं स्थान आहे। तिथे गेल्यावर तिथे फोटो काढण्यासाठी काही ठिकाणी ही सक्तम मनाई केली जाते, अर्थात त्याचं कारणही तसंच आहे, किंवा मग तुम्ही तिथल्या रंगांना स्पर्श करू शकत नाही कारण कित्येक तरी म्हणजे हजारापेक्षाही जास्त वर्ष जुनी अशी ही चित्रं आहेत आणि ही तिथल्या गुहांमध्ये काढलेली चित्रं आहेत। त्यातले जे रंग आहेत ते इतके नॅचरल नैसर्गिक असे ते आहेत, झाडं, फुलं, फळं, भाज्या किंवा मग त्यावेळेला जे काही उपलब्ध असेल साधन सामग्री ह्या सगळ्याचा वापर करून हे सगळे जे रंग आहेत किंवा ते जे आकार आहेत ते बनवले गेले आणि मग त्या रंगांच्या माध्यमातून त्यांनी ती जी कथा आहे किंवा तो क्षण त्यांनी जो अनुभवलेला आहे तो त्यांनी तिथे रंगवला। मुळात एखादी कला अवगत असणं किंवा त्या एखाद्या कलेची साधना करणं ह्याच्या मागचं कारण हेच असतं की आपण कुठेतरी व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो, त्या कलेतून आपल्याला आनंद मिळतो, म्हणून एखादी कला जोपासावी असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं। म्हणजे म्हातारपणी त्याचा काहीतरी उपयोग होईल फक्त एवढंच नाही तर तुम्हाला जेव्हा कंटाळा येतो किंवा काही सुचत नाही किंवा असं खूप चिडचिड होते मनासारखं काही होत नाही अशा वेळेला जर आपण त्या कले कडे थोडंसं लक्ष दिलं तर मग जाणवतं की नाही आपण ह्यातनं काहीतरी नवीन वाट नक्कीच काढू शकतो किंवा काहीतरी नवं करू पाहायचा प्रयत्न केला रोजच्या जीवनामध्ये तरी सुद्धा आपल्याला काहीतरी छान हे नक्कीच मिळवता येऊ शकतं। तर मंडळी, आजचं आपलं जे पहिलं ठिकाण आहे ते भीमबेटका रॉक शेल्टर, अर्थात प्रागैतिहासिक काळातल्या ह्या गुहा आहेत आणि तिथे चित्र जी आहेत ती कितीतरी हजारो वर्षांपूर्वीची आहेत आणि आधी मानवानं काढलेली तिथली प्राण्यांची आणि शिकारीची चित्रं आहेत। भीमबेटका म्हणलं की अनेकांना शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवले असतील, ज्यांचा कॉलेजमध्ये असताना हिस्ट्री हा विषय होता त्यांना खास करून त्याचा अभ्यास करायला लागलेला होता आणि मग ते असलेले जमिनीचे थर किंवा मग त्या त्या संस्कृती आणि मग ते किती जुनं आहे, मग त्याचं कार्बन डेटिंग, अशा अनेक अनेक गोष्टी खरं तर आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात आणि खूप सुंदर सुंदर चित्र आहेत किंवा ती त्या काळात चित्रकला नेमकी कशी होती ह्याचं ते उत्तम उदाहरण म्हणून याकडे खरं तर पाहिलं जातं। तर मंडळी, मला सांगा की आता हे सगळं आपण भित्तीचित्रांबद्दल बोलणार आहोतच, पण तुम्हाला सुद्धा एखादी चित्र काढायला नक्कीच आवडत असेल, नाही का? जर मी तुम्हाला विषय दिला की आज तुम्ही तुमच्या आवडीचं चित्र काढा तर तुम्हाला कुठल्या विषयावरती चित्र काढायला आवडेल, लवकरात लवकर सांगा मला की तुम्हाला कुठल्या विषयावर चित्र काढायला आवडेल। दूरध्वनी क्रमांक सांगू म्हणताय, बरं चला पटापट लिहून घ्या बरं, 45 15 41 32 आणि 45 15 41 33। STD कोड आहे 022, व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71।

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी आणि आज आपण अशी छान सफर करत आहोत की जिकडे आपल्याला भिंतींवर किंवा गुहेमध्ये काढलेली जी चित्रं आहेत ती पाहायला मिळतात। आणि अनेकांनी उल्लेख केला तो म्हणजे अर्थातच अजंठा लेण्यांचा, अजंठा केव्स आणि तिथे असणारे सुंदर सुंदर चित्रं जी आहेत ती भारतीय कला, बौद्ध धर्म आणि जगातल्या उत्कृष्ट भित्तीचित्रांपैकी एक अमूल्य अशी ही चित्रं आहेत खरं तर, आणि खूप महत्त्वपूर्ण आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर आपल्याला हे ठिकाण तिकडे आपल्याला जाऊन हे आपण बघू शकतो। आणि ह्याचा जो टप्पा आहे तो इसवीसनपूर्व दुसरे ते पहिले शतक म्हणजे हिनयान काळातला आहे। आणि हे वाकाटक आणि गुप्त काळ असा सुद्धा जो दुसरा टप्पा आहे असं ह्याकडे पाहिलं जातं, कारण का दोन टप्प्यांमध्ये ह्याचं काम पूर्ण झालेलं होतं। ह्याचा विषय म्हणायचा झाला तर जातक कथा ह्याच्यामध्ये ह्या जास्त आपल्याला पाहायला मिळतात। तंत्रज्ञान जे आहे ते फ्रेस्को आणि टेम्पेरा पद्धतीनं काढलेली ही चित्रं आहेत भिंतींवरती, माती, शेण, आपण म्हणू की तांदूळ किंवा त्या प्रकारचा जे सोन्याचा जो थर असतो तो दिला जायचा आणि मग त्याच्यावर नंतर मग रंगकाम केलं जायचं। अगदी सुरुवातीला मी म्हटलं तसं की अगदी नैसर्गिक गोष्टी ह्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी वापर केलेला आहे। काजळी आहे, गेरू आहे, माती आहे किंवा वनस्पतींपासून मिळालेले जे वेगवेगळे रंग आहेत म्हणजे पानापानांच्या रंगांमध्ये सुद्धा आपल्याला कितीतरी फरक आढळतात, फुलांच्या रंगांमध्ये सुद्धा आपल्याला खूप बदल पाहायला मिळतात। तर अशा सगळ्या रंगांचा वापर इथे केलेला आपल्याला पाहायला मिळतो। तसंच एक महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे आंध्र प्रदेशातलं लेपाक्षी मंदिर, अतिशय महत्त्वपूर्ण असं हे एक मंदिर आहे की इथे एक तर 70 खांबांपैकी एक खांब जो जमिनीला पूर्णपणे स्पर्श न करता थोडासा हवेत तरंगतोय की काय असं मानलं जातं। खरं तर स्थापत्यकलेसाठी खूप सुंदर आहे आणि इथली जी सुंदर सुंदर जी भित्तीचित्र आहेत ती तर अक्षरशः आपलं लक्ष वेधून घेतात। त्या रंगांकडे बघताना आपलं एक पाऊलसुद्धा पुढे सरकत नाही। आणि रामायणात रावणासोबत युद्ध करताना जटायू पक्षी याच ठिकाणी पडले होते अशी आख्यायिका सांगितली जाते। आणि लेपक्षी म्हणजे ऊठ पक्षी असं म्हटलं जातं, त्यावरूनच हे लेपाक्षी असं नाव बहुतेक पडलं असावं असं काही जणांचं मत आहे। पण एकूणच इथे असणारं दगडीव जे कोरीव काम आहे ते आणि सुंदर भित्तीचित्रांसाठी लेपाक्षी मंदिर जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे। आणि मंडळी, सीकर, झुंझुन आणि चुरू असं जर मी म्हटलं तर डोळ्यासमोर कुठलं बरं राज्य येतं? अर्थातच राजस्थान येतं। आणि 15व्या शतकात रावा शेखा या राजपुताचं राज्य या भागावरती होतं आणि म्हणूनच शेखावत असं म्हटलं जातं। आणि इथे जी ओपन आर्ट गॅलरी आहे ह्याला असं म्हटलं जातं आणि जगातली सगळ्यात मोठी ओपन आर्ट गॅलरी या परिसराला म्हटलं जातं, कारण इथे रंगीबेरंगी भित्तीचित्रं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात। इथल्या ज्या हवेली आहेत तिथे आणि अप्रतिम अशी ही रंगीबेरंगी चित्रं आहेत आणि त्यातले रंग जे आहेत ते असे सुखावणारे आहेत। तुम्ही नुसते असे जरी फोटो पाहायचा जरी प्रयत्न केलात किंवा आपण जेव्हा इंटरनेटवर सर्च करतो तेव्हा तुम्हाला ह्याचा अनुभव येईल, पण प्रत्यक्ष जाऊन बघणं ह्यात एक वेगळीच मजा आहे मंडळी। तेव्हा आवर्जून या ठिकाणाला भेट द्या। आणि तुम्हाला मी प्रश्न विचारलाच आहे की तुम्हाला जर मी आज विषय दिला की तुम्हाला तुमच्या आवडीचं कुठल्या विषयावरती चित्र काढायला आवडेल तर आपल्याला अविनाश देवेकर यांनी कळवलेलं आहे की त्यांना एक मांजर शेपटी हलवायचा प्रयत्न करतंय आणि तिची पिल्लं ते पकडायचा प्रयत्न करतंय असं एक छानसं चित्र त्यांना काढायला आवडेल। अरविंद कुलकर्णी म्हणतात इचलकरंजी येथून की सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे त्याच्यामुळे त्यांना पाणी वाचवा या विषयावरती चित्र काढायला खूप आवडेल। आणि आपल्याला शुभदा यांनी कळवलेलं आहे की एलिफंटा केव्हमध्ये सुद्धा खूप छान छान चित्र आहेत अगदीच। पंकज मोहोड यांनी त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे आपल्याला। प्रणव शिंदे यांनी झाडे, फुले, डोंगर, नद्या, सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे चित्र त्यांना काढायला खूप आवडेल असं त्यांनी कळवलेलं आहे। खूप खूप धन्यवाद मंडळी। चला एक छानसं गाणं ऐकूया आणि मग नंतर आपल्या गप्पांकडे वळूया।

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: म्हणजे भारतामध्ये सुद्धा इतकी छान छान ठिकाणं आहे जिथे जाऊन आपण नक्कीच, तिथे किल्ला असेल किंवा एखादा राजवाडा असेल, इथे सुद्धा खूप छान भित्तीचित्र काढलेली आहेत आणि ती अगदी बघण्यासारखी आहे. त्याच्यातला एक उत्कृष्ट नमुना म्हणजे राजस्थानमधला आमेरचा किल्ला, आमेर फोर्ट, आणि इथे असणारी वॉल पेंटिंग्स आणि या भिंतींवर किंवा राजपूत काळांच्या काळातली सुंदर सुंदर फुलांची नक्षी, प्राण्यांची चित्र, दरबारातले प्रसंग त्यांनी इथे इतक्या छान पद्धतीनं ते साकारलेले आहेत. ते आपण बघत राहतो की तो नेमका काळ कसा होता किंवा एकंदरच तेव्हाचा असणारा पेहराव खूप छान आपल्याला इथे पाहायला मिळतं. तसंच आंतरराष्ट्रीय पटावर बघायचं झालं तर लॅक्सो केव्ज ह्या खूप प्रसिद्ध आहे. फ्रान्सच्या दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये ह्या मॉन्टिनॅक गावाजवळ ह्या खरं तर आढळतात आणि ह्याचा शोध जो लागला तो 12 सप्टेंबर 1940 लागला त्या सुमारास. आणि माल्कन द्राविडर, जॅक मार्सल, जॉर्ज अँजल आणि सायमन ह्या चार मुलांनी आणि त्यांच्या रोबोट कुत्राने ह्या त्या गुहेचा शोध लावला. खरं तर ही मुलं तिथे खेळत होती आणि मग त्यांना काहीतरी एक वेगळंच दिसलं आणि मग एक पिल्लू गुहेच्या बिळात शिरलं आणि मग त्या पाठोपाठी मुलं देखील आणि मग अशा पद्धतीनं त्या गुहेचा शोध लागला आणि जवळपास 600 ते 2000 आसपास रंगीत चित्र रेखाटनं इथे आहेत आणि घोडे म्हणा, सिंह, बारशिंगा, रानगवा, काळवीट, बैल, खूप मोठ्या आकाराचे असणारे असे हत्ती किंवा खूप मोठ्या आकाराचे इतरही प्राणी इथे पाहायला मिळतात. आणि चित्र काढण्यासाठी त्यांनी जो काळा रंग आहे त्यासाठी त्यांनी कोळसा आणि बहुतेक मॅंगनीजचा वापर केला असावा असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि लाल पिवळ्या रंगासाठी त्यांनी लाल माती, ओकर आहे किंवा लोहयुक्त जी खनिजं असायची त्याचा बहुतेक उपयोग केला असावा. आणि हॉल ऑफ द बुल्स अर्थात आणि चायनीज हॉर्स ही चित्रं जी आहेत ती खूप प्रसिद्ध झाली आहेत, आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे त्याबद्दल. आणि मग इथं येण्यासाठी किंवा या ऐतिहासिक वास्तूचं जतन व्हावं यासाठी युनेस्कोनं जागतिक वारसास्थान म्हणून 1979 ह्याला एक जागतिक वारसा म्हणून त्याचा समावेश केला. आणि खूप सुंदर अशी ही चित्रं आहेत आणि आपल्याला जाणवतं इथे गेल्यावरती की किती तो काळ वेगळा आणि समृद्ध होता असा. निलांबरी कुलकर्णी म्हणतात की त्यांना हिरवं झाड आणि त्यावर असणारं घरटं आणि आईसाठी ओरडणारी छोटी छोटी पिल्लं जी असतात ती, हे चित्र त्यांना काढायला खूप आवडेल असं आपल्याला त्यांनी कळवलेलं आहे. दीपा पालकर म्हणतात की त्यांना रंगीत छान फुलांवर बसलेली रंगीबेरंगी नाजूक फुलपाखरं हे चित्र काढून रंगवायला खूप आवडेल असं कळवलेलं आहे आपल्याला. यशवंत आडमुठे म्हणतात की त्यांना गणपती बाप्पाचं चित्र काढायला खूप आवडेल. देवराम म्हात्रे म्हणतात की त्यांना निसर्गाचं रहाटगाडं चालवणारं चित्र जे आहे ते काढायला खूपच आवडेल. शुभलक्ष्मी मस्तकार यांना त्यांच्या आईचा फोटो तो हातात घेऊन मग ते चित्र काढायला खूप आवडेल असं त्यांनी कळवलेलं आहे. अशोक पाटील यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय इथे कळवलेला आहे. योगेश पाटील, कुणाल राऊत यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. श्रेया राऊत यांनी सुद्धा आणि सूर्यास्त होताना म्हणजे संध्याकाळ त्यांना हे चित्र काढायला खूप आवडेल असं त्यांचं म्हणणं आहे. अरविंद कुलकर्णी म्हणतायत की सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे, त्यांना ते चित्र काढायला खूप आवडेल. पंकज मोहन म्हणतायत की त्यांना माहिती खूप आवडलेली आहे. रजनीकांत पाटील यांना समुद्र किनाऱ्यावरचा सूर्यास्ताचा जो देखावा आहे त्याचं चित्र काढायला खूप आवडेल. सुनील जोशी यांना निसर्ग, घरासमोर असणारी शेती, विहीर, जे आपण शाळेत असताना चित्र काढायचं तसं आणि संध्याकाळी सूर्य मावळताना असं चित्र त्यांना काढायला खूप आवडेल. श्रीपाद जोशी म्हणतात की निसर्गरम्य ठिकाणी झुळझुळ वाहणारा झरा, दूरवर निळसर शिखर आणि हिरवी वनराई आणि किंचित धुकं आणि त्याला साजेशी अशी वेळ, हे इतकं छान असं आणि खिलबिल दाखवता येणार नाही पक्ष्यांची, म्हणजे ते पक्षी उडतात असं, पण असं वास्तवात जर जगायला मिळालं तर किती छान असं त्यांनी कळवलेलं आहे. श्रद्धा नानल यांनी सुद्धा कार्यक्रम खूप छान रंगलाय असं कळवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. आपले श्रोते अजूनही काय म्हणतात ते बघूया आपण. आता वेळ झाली एक छानसं गाणं ऐकायची, ऐकूया एक मस्त असं गाणं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: मंडळी, आज आपण वेगवेगळ्या भित्तीचित्रांबद्दल जाणून घेत आहोत आणि मी तुम्हाला आज विचारलं आहे की तुम्हाला जर मी विषय दिला की चित्र काढा तर तुम्हाला कुठल्या विषयावर चित्र काढायला आवडेल. बरं, बघूया आपली मंडळी काय म्हणतायत ते. शुभदा म्हणतायत की त्यांनी आधी एलिफंटा केवमधली त्यांनी भेट दिली आहे, तिथे त्यांना खूप आवडलं होतं, त्या गेल्या होत्या तेव्हा. चंद्रशेखर भाटवडेकर यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. मंगेश जोशी यांनी सुद्धा. आपल्याला कळवलेलं आहे श्रीपाद जोशी यांनी की खूप छान वाटतोय कार्यक्रम. विनायक सानप यांनी कळवलेलं आहे की त्यांना ते शेतीकडची जमीन तिकडचं चित्र त्यांना काढायला खूप आवडेल. महेश नामजोशी म्हणतात की त्यांना निसर्गाचे वेगवेगळे हिरवे रंग बघायला आवडतात, त्याच्यामुळे त्यांना तसंच चित्र काढायला खूप आवडेल. पंकज मोड यांनी गाण्यांची पसंती कळवलेली आहे.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर।
1: ना मंडळी, आज आपण बोलत आहोत ते म्हणजे या वेगवेगळ्या भित्तीचित्रांविषयी, आणि इतकी सुंदर सुंदर आहे। त्याच्यातलं एक आहे ते म्हणजे अल्तामिरा गुहा। युरोपमधलं अतिशय फेमस असं असणारं हे ठिकाण आहे आणि थोडंसं 3D आकार इथे भासतात असं तज्ज्ञांचं मत आहे। आणि बायसन आणि इतरही प्राण्यांची चित्रं आपल्याला इथे पाहायला मिळतात। ह्याच्याबद्दल अजून सांगायचं झालं तर हे उत्तर स्पेनमधलं एक ठिकाण आहे आणि कॅन्टाब्रिया या प्रांतामध्ये ते आपल्याला आढळतं। इथले रंग जे आहेत ते खास करून खूप आपण म्हणू की लोकप्रिय आहेत। कारण का तर ते फुलांपासून किंवा तिथे उपलब्ध असणारे जे मातीचे वेगवेगळे शेड्स आहेत त्याच्यापासून त्या रंगांचा जो आहे तो उपयोग केला गेलेला आहे। इथे खास करून प्राण्यांची चित्र आपल्याला या गुहेमध्ये पाहायला मिळतात। बैल आहे, घोडे आहेत, हरिण, मानवी हातांचे ठसे देखील त्यांनी काढलेले आहेत। ह्याची खासियत अशी की ते 3D आहेत की काय असं क्षणभर वाटतं आपल्याला। तसंच आहे कुएवा दे लास मानूस नावाचं, हे खूप छान गुहा आहे आणि एकीकडे डाव्या हाताला आणि एकीकडे उजव्या हाताला वेगवेगळी चित्रं आपल्याला पाहायला मिळतात। आणि हातांचे ठसे, आणि हे जे हातांचे ठसे आहेत ते रंगीत आहेत, त्याच्यामुळे काही स्टेन्सिल्सचा वापर न करता त्याने ते कसे बनवले किंवा त्याचा त्यांनी नेमका कसा उपयोग केला, जेव्हा आपण त्या संदर्भातले फोटो बघतो तेव्हा आपल्याला ते जाणवतं। काही मानवी आकृत्या किंवा भूमितीच्या संदर्भातले काही जे आकार असतात असे आपल्याला इथे पाहायला मिळतात। एकूणच ही जी गुहेमध्ये असणारी चित्रं आहेत किंवा जी आपण म्हणालो अगदी सुरुवातीला तसं की काही फोर्टमध्ये असणारी चित्रं आहेत ती त्या त्या काळाचं ते प्रतिनिधित्व करतात हे आपल्याला जाणवतं।

म्हणजे आपल्याला स्वाती यांनी कळवलेलं आहे की त्यांना वारली पेंटिंग तर सध्या शिकतात आणि तेच चित्र त्यांना काढायला खूप आवडेल त्यांनी कळवलेलं आहे. शुभांगी यांनी कोजागिरी पौर्णिमेचं जसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आकाशात ते त्यांना रेखाटायला खूप आवडेल. सुनीता व्यवहारे म्हणाल्या की त्यांना मावळतीचा सूर्य जो आहे ते चित्र त्यांना काढायला खूप आवडेल. रमेश माने म्हणतात की वॉटरफॉल जो आहे एखाद्या ठिकाणावरचा तो. गौरव यांनी सांगितलं की त्यांना लांबचा रस्ता खूप आवडेल. रेखा काळे म्हणतात त्यांना मंडला आर्ट जे आहे ते त्यांना रंगवायला ते चित्र खूप आवडेल. मंगेश म्हात्रे, दीपा पालकर, प्रमोद चिंचोलकर, विजेंद्र घाटोळ, श्रेया मिलेश राऊत, पंकज मोहोड, श्रीपाद जोशी, प्रकाश कुलकर्णी, विनंती ठाकूर, अमोल महादेव घोले ह्या सगळ्यांनी त्यांचे अभिप्राय आपल्याला कळवले आहेत. खूप खूप खूप धन्यवाद मंडळी. आणि आता आपण आपल्या पुढच्या ठिकाणाकडे वळायचं का? तर मग चला. हे इंडोनेशियातलं खूप छान बेट आहे ही, त्याच्यापैकी सुलावेसे नावाचं बेट आहे. तिथे प्राचीन गुहा चित्र जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि मानवी कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून खरं तर याकडे पाहिलं जातं. आणि स्टॅन्सिल या प्रकारातली ही आहेत. हँड स्टेन्सिल म्हणजे मानवी हातांचे ठसे आणि त्यामध्ये मग चित्र असे खूप वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सुलावेसीच्या लियांग करपुआंग अशा गुहेच्या छतावर चित्र आढळलं आणि तिथे असं आढळलं की तीन मानवी आकृत्या आहेत, एक रानडुक्कर आहे आणि मग एकीकडे शिकार करताना सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळतं. किंवा कथा सांगणारे नरेटिव्ह आपण त्याला म्हणतो नरेटर ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. ह्या केव्सचं किंवा या गुहेचं वैशिष्ट्य असं पाहायचं झालं तर इथे असणारं एक प्रकारची जी म्हैस आहे ती रानडुक्कर इथे या चित्रांमध्ये खास करून आढळतात. आणि मानवी अर्थात आदिमानवाचे जे ठसे आहेत हातांचे ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. इथे लाल आणि तपकिरी रंगाच्या गेरूचा वापर आवर्जून केल्याचं पाहायला मिळतं आपल्याला. आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी चित्रं जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा प्रत्येक भौगोलिक परिस्थितीनुसार मातीमध्ये सुद्धा आपल्याला त्या त्या रंगांमध्ये रंग आपल्याला पाहायला मिळतात. पिवळ्या रंगाच्या छटा आहेत, सोन किंवा अशा तपकिरी रंगाच्या छटा आहेत. काही ठिकाणी अशी हिरवट काळपट असणारी मातीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे लाल माती, काळी माती जशी आहे तसंच काही ठिकाणी थोडंसं पांढरं किंवा पिवळट रंगाची छटा असणारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्याचा उपयोग तिथल्या तिथल्या मंडळींनी ही जेव्हा चित्र त्यांनी साकारली गुहेमध्ये तेव्हा त्यांनी त्या सगळ्याचा उपयोग केला. सुलावेसी गुहा आहे ती जगातल्या सगळ्यात जुने जे प्राण्यांचे चित्र जे आहे ते इथे आढळलं. प्राचीन संस्कृती पाहायची झाली तर रोमन शहरात उत्कृष्ट असं फ्रेस्को प्रकारची भित्तीचित्र आहेत आणि विला ऑफ मिस्ट्रीज मध्ये जी भिंतीवरची चित्र आहे ती आजही इतकी जिवंत वाटतात की आपण त्याच्याकडे अक्षरशः आ वाचून बघत राहतो.

मंडळी, याबरोबर अनेक ठिकाणी आपल्याला अशी चित्र पाहायला मिळतात. इथे खूप छान उल्लेख केलेला आहे तो म्हणजे मत्स्यालय, म्हातारीचं बूट, गेटवे ऑफ इंडिया, आणि या ठिकाणांना भेट द्यायला सुद्धा आपल्याला जाणवतं. तसंच सिस्टीन चॅपल, मागोवा गुहा, इजिप्तच्या टॉम्सवर किंवा त्या पिरॅमिड्स जे आहेत ते, त्याच्या आजूबाजूला काही ज्या केव्ज आहेत तिथे सुद्धा आपल्याला अशा प्रकारची चित्र आढळतात. तर मंडळी, असंच आपण छान काय म्हणू, एक सफर करायचा प्रयत्न केला आणि ह्या रंगांनी दुनिया किती छान रंगीबेरंगी झालेली आहे, हे रंग किती आल्हाददायक आहेत, आपल्या जीवनात सुद्धा ते रंग भरतात. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्ही कदाचित आज रंग एखादा पेपर घेऊन बसाल आणि एखादं छानसं चित्र रेखाटाल, तर बघा प्रयत्न करून आणि पुन्हा एकदा स्वतःतल्या त्या कलाकाराला थोडंसं कुठेतरी एक हलवायचा प्रयत्न करा. तर म्हणजे आता घड्याळ दर्शवायला लागलेला आहे की कार्यक्रमाची वेळ ही संपत आलेली आहे. ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर हिंदी गीतांचा कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत असणार आहे RJ शुभांगी. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. पण आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. पुन्हा एकदा एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. चला तर मग, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका इथेच तुमचा निरोप घेतेय. नमस्कार.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान आज वाहतूक तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात तसंच निर्यात आणि गुंतवणूक प्रोत्साहन आणि सहकार्याबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले. नागरिकांना 5 वर्ष कालावधीचा व्हिसा देण्यासंदर्भातल्या कराराचा यात समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार करण्यात आले. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांच्या विरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे आज केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं शिफारस पत्रात म्हटलं आहे. वैद्यकीय क्षेत्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार कार्ल डायसेरॉथ, पीटर हेगेमॉन आणि गिऑर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. लाईट गेटेड आयन चॅनल्स आणि ऑप्टोजेनेटिक्स क्षेत्रातील त्यांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षित पटेल यांनी रौप्य पदक पटकावलं. मुंबईत अनधिकृत फ्लेक्स बॅनर लावले जाऊ नयेत यासाठी महापौर रितू तावडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी महापौर स्वतः सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिणार आहेत. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 473 अंकांची वाढ होऊन तो 72,382 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 134 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 22,556 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. नागपूर विभागात विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी तर अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी बहुरंगी लढतीचे संकेत. 16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश. आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. आता सविस्तर बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार

निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार आणि उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या आहेत. राज्यघटनेनं निवडणूक आयोगाला एक संस्था म्हणून दिलेल्या अधिकाराचा वापर ज्ञानेश कुमार यांनी व्यक्तिगत पातळीवर का केला यावर स्पष्टीकरण द्यावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमतानं किंवा बहुमतानं होणं अपेक्षित असून ते तसेच होतात असं आपण गृहीत धरलं.

0: याला सांगितलं. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी 3 आठवड्यांनी पुढे ढकलली आहे. नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे आमदार अॅडव्होकेट अभिजित वंजारी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. कोहळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तर वंजारी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केलाय. दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा प्रचंड बहुमतानं विजय होईल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महायुतीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अनिल सोले यांची नाराजी आणि अमरावतीमधून उमेदवाराची घोषणा यावर त्यांनी भाष्य केलं.
1: अनिल सोले जी जरी नाराज असले तरी त्यांची नाराजी काही काळ असू शकेल, त्यांना निश्चितपणे आम्ही समजवू. निश्चितपणे मला विश्वास आहे की ते आपला अर्ज परत घेतील. अमरावतीमध्ये खरं तर महायुतीमध्ये ही सीट शिवसेनेने लढावी असा विचार या ठिकाणी मध्ये महायुतीच्या बैठकीत आला होता. अधिकृतपणे घोषणा आमचे अध्यक्ष करतील.
0: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षण क्षेत्राची स्थिती आणि बेरोजगारी हे मुद्दे महत्वाचे असल्याचं ते यावेळी म्हणाले.
2: महाराष्ट्रातून उद्योग देखील बाहेर चाललेले आहेत. पेपर आहे मात्र पेपर लीक आहे. दुसरीकडे डिग्री आहे मात्र नोकरी नाही. आणि या तमाम शैक्षणिक मुद्द्यांच्या अनुषंगानं, बेरोजगारीच्या अनुषंगानं, लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा यासोबत महत्वाचा राहणार आहे.
0: नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आणि एकजुटीनं निवडणूक लढवत असल्याचा दावा सपकाळ यांनी केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहे. भाजपाचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. भोयर यांच्या अर्जाच्या वेळी भाजपा आमदार राजेश वानखेडे आणि पत्नी आरती वानखेडे उपस्थित होत्या. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला असून काँग्रेसनं अदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर केली. लहाने यांच्या अर्जाच्या वेळी खासदार अरविंद सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे आमदार उपस्थित होते तर पोहरे उद्या अर्ज दाखल करणार आहे. या घडामोडींमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र अधिक बहुरंगी झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणभावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवाद विरोधी धोरणाबाबत.
3: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी 4 दिवस मुंबईला वेठीस धरलं होतं. त्यानंतर भारताची प्रतिक्रिया प्रामुख्यानं कागदोपत्री कारवाई पुरतीच मर्यादित राहिली. ठोस कारवाई होत नव्हती. सप्टेंबर 2016 ही भूमिका बदलली. भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राईक केली आणि भारतानं या कारवाईची जाहीर माहिती दिली. फेब्रुवारी 2019 बालाकोट इथं भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला. 1971 प्रथमच भारतानं पाकिस्तानच्या भूमीवर हवाई कारवाई केली तर मे 2025 ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकाच रात्री 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारताची भूमिका आता स्पष्ट आहे. दहशतवादी हल्ल्याला केवळ निषेध किंवा कागदोपत्री उत्तर दिलं जाणार नाही तर त्याला लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या यंत्रणेलाही त्यासाठी जबाबदार धरलं जाईल. पंतप्रधान
4: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पर्जन्यमानात घट झाल्यानं संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं पाण्याचं सूक्ष्म नियोजन केलं आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश दिले आहे. 31 ऑगस्ट 2027 पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून प्रत्येक धरणात 10% अतिरिक्त आपत्कालीन बफर साठा राखला जाणार आहे. पाणी गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबरोबरच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या बागा, बांधकाम आणि धुलाईसाठी

पुनर्वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतीसाठी पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच पाणी उपलब्ध करून दिलं जाईल. औद्योगिक क्षेत्राला किमान 30% पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक करण्यात आलाय. अनधिकृत पाणी उपशावर महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मंत्री महाजन यांनी केलंय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक आज मुंबईत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येत्या बुधवारी सकाळी पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत झालेले निर्णय जाहीर करतील. पश्चिम आशियातलं संकट आणि जागतिक स्तरावर विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी वाढवलेल्या व्याजदरामुळे निर्माण झालेला महागाईचा दबाव, याचा परिणाम म्हणून रेपो दर 0.5% वाढण्याची शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे. रेपो दरात शेवटची वाढ फेब्रुवारी 2023 मध्ये झाली होती. त्यावेळी हा दर 25% वाढून 6.5% नेला होता. त्यानंतर 2023-24 या संपूर्ण काळात हा दर स्थिर ठेवण्यात आला आणि 2025 मध्ये दर कपात करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथं भारतीय किसान संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. धानाला 3,500 रुपये हमीभाव आणि प्रलंबित बोनस तसंच उर्वरित दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश करण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. धानाचे चुकारे 48 तासात मिळावे अशी ही मागणी करण्यात आली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले असून शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले. अमरावतीच्या 17 वर्षीय तिरंदाज कुमकुम मोहननं जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्णपदकं मिळवत देशासह अमरावतीचा गौरव वाढवला. तिच्यासह तिरंदाज यशदीप भोगे यांनाही रौप्य पदक मिळवलं असून दोन्ही खेळाडूंचं अमरावतीत आगमन झाल्यानंतर भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आलं. मलेशियात मेनांग इथं सुरू असलेल्या आशिया पॅसिफिक कर्णबधिरांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं बुद्धिबळ ब्लिट्स प्रकारात 3 पदकं पटकावली. महिलांच्या गटात कर्नाटकच्या श्रेया वायस हिनं सुवर्णपदक तर अंबिकानं रौप्य पदक पटकावलं. पुरुषांच्या गटात पश्चिम बंगालच्या 13 वर्षीय अंकित गांगुलीनं कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या आता 4 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. नागपूर विभागात विधान परिषद पदवीधर मतदारसंघासाठी तर अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघासाठी बहुरंगी लढतीचे संकेत. 16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश आणि रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सुरू. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पीक लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वीऐवजी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. यासंदर्भातला शासनादेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी. यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. राज्यातल्या ऐतिहासिक आणि प्राचीन बारवांचे नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. विविध महोत्सवांचं आयोजन मर्यादित स्वरूपात करावं, स्थानिक लोककलावंतांच्या मदतीचे कार्यक्रम करावेत, तसंच दुष्काळग्रस्तांसाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना मुंबईतलं रवींद्र नाट्य मंदिर मोफत उपलब्ध करून देण्यात यावं असे निर्देशही त्यांनी दिले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव

प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत आज दिले. ग्रामीण भागांमध्येही व्यवहार्य असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा, दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शक्य असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी, स्थानिक आहार पद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन भरड धान्य तसंच पोषण मूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोषण समितीची बैठक घेऊन संबंधित भागांमध्ये प्रथिन समृद्ध खाद्यपदार्थांचा समावेश करण्यासाठी नियोजन करावेत असे निर्देश फडणवीस यांनी दिले. केंद्रीय स्वयंपाकघराची व्याप्ती वाढवावी तसंच ग्रामपंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना द्यावी अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. तर पोषण आहार मध्ये मैद्याचा वापर टाळण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केल्या. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढची कार्यवाही केली जावी असं शिफारसपत्रात म्हटलं आहे. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यावर स्पष्ट झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतल्या जागा वाटपाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नागपूर पदवीधर मतदारसंघ असो किंवा अमरावती शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरातत्व विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून केल्या जाणाऱ्या राज्य संरक्षित स्मारकाच्या कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यामुळे हे निर्देश दिल्याचं शेलार यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असतील असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबाबत विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला होता.
ओला उबरसारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय

महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तत्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची

आपल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्य पदक पटकावलं. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धुळ्यात कारवाई करत 1,853 किलो संशयित खवा जप्त केला आहे. त्याची सुमारे किंमत 6.5 लाख रुपये आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. 8वीऐवजी 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची व्यवहार्यता तपासून पाहण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस. आणि अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: Hello, ladies and gentlemen, boys and girls. If you've got so used to listening to FM Rainbow Mumbai and you've moved to another...
1: Akashvani Mumbai. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSC आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यक शास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये आज 5 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे करार झाले. या सामंजस्य करारांमध्ये 5 वर्षांसाठी व्हिसा, युवकांना परस्परांच्या देशात संधी, वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय कृषी उत्पादनं, औषध निर्मिती, कापड आणि अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात वाढायला मदत होईल. जैवतंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये स्वित्झर्लंडकडून भारतात नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी सांगितलं.
2: हम स्विट्जरलैंड की इंफ्रास्ट्रक्चर कंपनीज को भारत में बड़े लेवल पर निवेश करने और कैपेसिटी बिल्डिंग, डिजाइन और मैन्युफैक्चरिंग में भागीदारी के लिए आमंत्रित करते हैं. फ्रेंड्स, साइंस और टेक्नोलॉजी सहयोग भी हमारी साझेदारी का एक मजबूत स्तंभ है. मुझे बहुत खुशी है कि हम जल्द ही हेल्थ, क्लीन एनर्जी और स्पेस जैसे प्रायोरिटी एरियाज में नए ज्वाइंट रिसर्च प्रोजेक्ट लॉन्च करने जा रहे हैं.
1: अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी लष्करी देवाणघेवाण आणि संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी नव्या संधी तयार करण्याचं निश्चित केल्याचं ते म्हणाले. भारत आणि स्वित्झर्लंडच्या मैत्रीपूर्ण संबंधांना अनेक शतकांचा इतिहास असल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश राज्य सरकारनं आज दिले. या संदर्भातला शासन आदेश आज जलसंपदा विभागानं जारी केला. पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकूण वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करण्याचं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत आणि बेकायदेशीर

थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवावी यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे नियमित गस्त आणि तपासणी करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

असताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. न्यायमूर्ती संगीता अग्रवाल, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह या 3 न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं त्यांच्या नावांची शिफारस केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातल्या महिला न्यायाधीशांची संख्या 3 वर पोहोचली आहे तर एकंदर न्यायाधीशांची संख्या 37 झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या कार्ल डायसेरॉथ आणि जर्मनीच्या पीटर हेगेमॉन तसंच गिओर्ग नागेल यांना जाहीर झाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स या तंत्राच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मेंदूमध्ये आठवणी, भावना, वर्तवणूक कशाप्रकारे लक्षात ठेवली जाते यासाठी त्यांनी हे संशोधन केलं आहे. सुमारे 12 लाख अमेरिकी डॉलर इतकी या पुरस्काराची रक्कम आहे. ओला उबरसारख्या ॲप आधारित प्रवास सुविधांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. काम देण्याआधी टॅक्सी चालकाची संपूर्ण माहिती तपासणं, महिला टॅक्सी चालकांची संख्या वाढवणं, प्रत्येक टॅक्सीत आणीबाणीत तात्काळ संपर्कासाठी स्विच ठेवणं, 24 तास देखरेखीसाठी टेहळणी केंद्र सुरू करणं इत्यादी सूचनांचा यात समावेश आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. भारत अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी अद्याप सुरू असून त्यांना अंतिम स्वरूप आलेलं नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या म्युनिक नेत्यांच्या बैठकीत त्या आज बोलत होत्या. सध्या या वाटाघाटी एका टप्प्यावर येऊन थांबल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. भारतानं सादर केलेल्या मसुद्यातल्या बहुतांश कलमं भारताच्या बाजूनं झुकलेली आहेत आणि त्यावर अमेरिकेकडून सहमती मिळण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे असं त्या म्हणाल्या. निवृत्तीवेतन विभागानं निवृत्तीवेतनधारकांचे अनुभव आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणीतून सतत शिकायला हवं तसंच सध्याच्या प्रणालीतल्या त्रुटी दूर करण्याच्या दिशेनं काम करायला हवं असं केंद्रीय कार्मिक आणि निवृत्तीवेतन मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित 17व्या अखिल भारतीय निवृत्तीवेतन अदालतीला ते संबोधित करत होते. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात महिला सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची गरज सर्वोच्च न्यायालयानं आज अधोरेखित केली. या भागात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. महिलांना रस्त्यानं किंवा मेट्रोनं प्रवास करताना रात्रीच्या वेळीही सुरक्षित वाटायला हवं असं न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं सांगितलं. व्हिएतनाममध्ये झालेल्या 19व्या अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळालं. प्रांजल दीक्षित, सुमंत गुप्ता, अक्षत श्रीवास्तव आणि अर्णव सेहरावत यांनी सुवर्ण तर हर्षिल पटेल यानं रौप्यपदक पटकावलं. विमानाच्या इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे इंडिगोनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन अधिभार शुल्कात वाढ केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 5 सामंजस्य करार. नागरिकांना 5 वर्षांचा व्हिसा दिला जाणार. राज्यभरात 16 ऑक्टोबरपासून किमान 10% पाणी कपात. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याच्या सूचना. MPSC चे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची चौकशी करण्यासाठी

समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस. मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. आणि मेंदूमधल्या स्मृतींच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या 3 शास्त्रज्ञांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

अशा विषयांपासून परत आवरतो त्याची बुद्धी स्थिर होते. अर्थात या सुभाषितातनं हेच स्पष्ट होतोय की इंद्रियांचं नियंत्रण, विषयांपासून संयम ठेवणं हे स्थिर बुद्धी आणि आत्मज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपली बुद्धी ही नेहमी स्थिर राहिली पाहिजे, अर्थात ध्येय निश्चित असलं पाहिजे आणि या ध्येयासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, नाही का?

0: Swahili FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी आणि आपण सगळेच जण ताण हल्ली फार घेतो नाही का. म्हणजे वेळेवर उठण्यापासून ते वेळेवर झोपायचंय याचाही ताण घेतो आणि एवढं करून शेवटी झोप यायची तेव्हाच येते. आता कसं आहे, व्यक्ती कुठली असू देत आजकाल अगदी एका क्लिकवर सगळी माहिती आपल्याला मिळते. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सगळ्या विषयावर कुठली व्यक्ती अगदी खाड खाड बोलू शकते. त्यामुळे कधी कधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि मग आपला ताण कधीतरी अजून वाढतो. अगदी बारकाईने विचार केला तर साधं जेवणाचंच उदाहरण घ्या ना. 10 वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावून वरण भात भाजी पोळी अगदी आनंदाने जेवायचो. कधी त्या अन्नाबद्दल आपण साशंक नव्हतो. पण आता या भाजीत हे विटामिन, पोळीत एवढ्या कॅलरीज, सॅलड पाहिजेत, गोड नको रे बाबा, हे तेल असं तेल, हजार पावलं चाललंच पाहिजे, एक ना अनेक नाटकं, बरोबर की नाही. शिस्तीत राहायचंय, शिस्तीत खायचंय आणि आनंदाने जगायचंय हे सूत्र नाहीच आहे हल्ली. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचंय. का? ॲक्सेप्ट द रियालिटी अँड लिव्ह युअर लाईफ हॅपीली, बरोबर की नाही. फार ताण नाही घ्यायचंय. कारण कसं आहे, हे एक जे मी म्हटलं ॲक्सेप्ट द रियालिटी, त्यामुळे हे सत्य आपण मानलंच पाहिजे की आपल्या असण्या नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाही आहे. त्यामुळे आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही जुने सिनेमे बघा किंवा गाणी ऐका, आवडेल ते काम करा, हेच सूत्र सध्या अंगी मांडलं पाहिजे. आता बघा ना, रोजचं जेवण, रोजची झोप, रोजची आवरावर, रोजचं रुटीन, याचा ताण घेऊन फायदाच नाही आहे. ताण न घेता आपल्या सोयीने ही कामं केली पाहिजे. कारण कसं आहे, मनापासून केलेलं काम कधीही अपाय करत नाही, त्याचा उपयोग चांगलाच होतो. त्यामुळे काय, घेऊ नका ताण, जगणं करा अगदी छान. मला वाटतं हेच सकारात्मक आणि आनंदी आयुष्याचं सूत्र आपण सगळ्यांनीच अंगी बाणायलाच हवं. याच विषयी आणखीन बोलणार आहोतच या गाण्यानंतर.